राम कृष्ण हरी आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे मिळालं आहे त्याच्याकडे आनंदाने बघा. मग कळतं आपल्याला जवळ एक खूप काही आहे जे दुसऱ्यासाठी अजूनपर्यंत स्वप्न आहे. वास्तव तर हे आहे की सुखदुःखांचे धागे विणून आयुष्य परिपूर्ण बनते, पण आपण कुणाला धागा कुठे कसा आणि किती वापरतो यावर आयुष्याचं यश ठरते. रामकृष्ण हरी.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज 25 जून हा दिवस भारतीय क्रीडा इतिहास आणि जागतिक पातळीवर अत्यंत महत्वाचा मानला जातो. 1983 ऐतिहासिक क्रिकेट विश्वचषक दिवस. 25 जून 1983 रोजी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकवून दिला होता. या विजयाने भारतातील क्रिकेटचं नशीब कायमचं बदलून टाकलं. जागतिक खलाशी दिन. आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापारात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत अहोरात्र कष्ट करणाऱ्या खलाशांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 25 जून 1975 रोजी भारतात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती, जो भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक मोठा कालखंड मानला जातो. आज सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील दोन थोर व्यक्तींची जयंती आहे. सुचेती कृपलानी, भारताच्या प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक आणि स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री. त्यांनी भारताच्या संविधान निर्मितीमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली होती. जॉर्ज ऑरवेल, ॲनिमल फार्म आणि 1984 सारख्या जगप्रसिद्ध कादंबऱ्या लिहिणारे महान ब्रिटिश लेखक आणि विचारवंत. तर स्मृतिदिन, आजच्या दिवशी संगीत जगतातील एका अशा वादळाचा अंत झाला होता ज्याने जगाला आपल्या तालावर नाचवलं. मायकल जॅक्सन, जगप्रसिद्ध अमेरिकन गायक, डान्सर आणि किंग ऑफ पॉप. आपल्या अनोख्या मून वॉक डान्सने आणि संगीताने त्यांनी जगभरातील करोडो लोकांना वेड लावलं होतं. 2009 आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालं. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या क्षमतेवर शंका घेत असतं, तेव्हा फक्त तुमचा स्वतःवर असलेला विश्वासच तुम्हाला जगज्जेता बनवू शकतो. आणि आजची बोधकथा, 1983 सालच्या क्रिकेट विश्वचषकाची ही एक खरी आणि अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. जेव्हा भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला, तेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारताची थट्टा केली होती. काही समीक्षकांनी तर असंही म्हटलं होतं की भारताने विश्वचषकात भाग घेण्याऐवजी घरीच विश्रांती घ्यावी. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासारखे संघ अत्यंत बलाढ्य होते आणि भारताला कोणीच गांभीर्यानं घेत नव्हतं. पण कर्णधार कपिल देव यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यांनी संघाला सांगितलं, आपण इथे फक्त खेळायला आलेलो नाही तर जिंकण्यासाठी आलेलो आहोत. झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात जेव्हा भारताची अवस्था 17 धावांवर 5 बाद अशी बिकट झाली होती, तेव्हा कपिल देव यांनी ऐतिहासिक 175 धावांची खेळी खेळून सामना जिंकवून दिला आणि फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजला कमी धावसंख्येवर रोखून भारताने विश्वचषक उंचावला. एका रात्रीत संपूर्ण जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तात्पर्य हेच, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याने काही फरक पडत नाही. जर तुमची तयारी उत्तम असेल आणि स्वतःच्या क्षमतेवर प्रामाणिक विश्वास असेल, तर तुम्ही जगातल्या कोणत्याही बलाढ्य संकटावर मात करून विजयी होऊ शकता. श्रोते हो, आपण अनेकदा नवीन दिवसाची सुरुवात करताना विचार करतो की आजचा दिवस कसा जाईल. आज शनिवार आहे की गुरुवार, ग्रह अनुकूल आहेत का? पण खरं सांगायचं तर निसर्गानं दिलेली प्रत्येक नवीन सकाळ शुभच असते. एखादा दिवस अशुभ तेव्हाच होतो जेव्हा आपले विचार नकारात्मक असतात आणि आपण आळस करतो. जर आपल्या मनात आजच्या दिवशी काहीतरी चांगलं करण्याची जिद्द असेल, कष्टाची तयारी असेल आणि इतरांना मदत करण्याची भावना असेल, तर विश्वातील कोणतीही शक्ती तुमचा दिवस खराब करू शकत नाही. प्रत्येक दिवस हा कोऱ्या कागदासारखा असतो. त्यावर यशाची गोष्ट कशी लिहायची हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. म्हणूनच मनात कोणताही संकोच न बाळगता आजच्या दिवसाचा आनंद घ्या. श्रोते हो, शुभदिन आयोरेमध्ये आज इथंच थांबूया. मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतकरी आणि शेती असा विषय जेव्हा निघतो तेव्हा अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं आणि ह्या समस्येची उकल करत असताना आपल्याला अनेक मदतीचे हात समोर येतात. त्याच्यामध्ये तांत्रिक संस्था आहेत, कृषी विभाग जो की आर्थिक उत्थानासाठी शेतकऱ्यांना मदत करतो तो आहे, स्वयंसेवी संस्था आहेत, पण त्याचबरोबर स्वतःचं एक व्यासपीठ ज्याला आपण शेती तंत्रप्रसार मंडळ असं म्हणतो किंवा शेतकरी मंडळ म्हणतो, ते जर शेतकऱ्यांनी गावोगाव जर विकसित केलं किंवा निर्माण केलं तर या शेतकरी मंडळाच्या मार्फत त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना तांत्रिक आणि आर्थिक बाबतीमध्ये जी मदत पाहिजे ती नेमकी कोणती पाहिजे आहे, या मंडळ जे आहे हे मंडळ ठरवू शकतं. म्हणून आज आपण शेतकरी मंडळ स्थापन कसं करायचं या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतकरी मंडळाचा चांगला फायदा होतो. शेतकरी मंडळाची रचना करताना त्यात कमीत कमी 10 प्रगतीशील शेतकऱ्यांचा समावेश असावा लागतो. 10 वर मंडळाच्या सदस्य संख्येवर मर्यादा नाही आहे, परंतु कमीत कमी 10 सदस्य मात्र त्यात हे आवश्यक असतात. हे मंडळ जे आहे कृषी विज्ञान केंद्र, बँका, शासन यांच्यामार्फत स्थापन केल्या जाऊ शकतं आणि विशेषतः नाबार्ड बँक जी आहे यांची एक धोरण राहिलेलं आहे की बा गावोगाव शेतकरी मंडळ स्थापन झाले पाहिजे आणि याच्याकरता त्यांनी बँकांना आणि कृषी विज्ञान केंद्रांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं स्वतःहून लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो, जे इच्छुक आहेत ज्यांना स्वतःचं मंडळ स्थापन करायचं आहे अशांनी जर त्यांनी बँकाशी संपर्क केला, राष्ट्रीयकृत बँकाशी आणि कृषी विज्ञान केंद्राशी, तर त्यांचा प्रस्ताव नाबार्डकडे जाऊ शकतो आणि नाबार्ड त्यांना या अशा मंडळाला मंजुरात देऊ शकते. आणि या बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे याचे विषय विशेषज्ञ जे विस्तार शिक्षणाचे आहेत यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे या स्थापनेविषयी माहितीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं. हे जे मंडळ आहे जे आपण शेतकरी मंडळ म्हणतो हे गावातील शेतकरी आणि विविध जे कार्यालय आहेत किंवा संस्था आहेत शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काम करतात याच्यामधील एक चांगल्या प्रकारचा दुवा म्हणून सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करू शकतं. शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती याच्याविषयी माहिती या मंडळामार्फत गावापर्यंत पोचवली जाते आणि निर्णयात संस्थाशी हे मंडळ समन्वय घालून देण्याचं काम करतं. या मंडळामार्फत वार्षिक कृती आराखडा जो असतो तो तयार केला जातो शेतकरी गरजेवर आधारित. मंडळच ठरवतं की बा माझ्या वार्षिक गरजा कोणत्या आहेत आणि महिन्यावार त्या गरजाचं विभाजन करून एक कृती आराखडा तयार होतो. त्याच्यानुसार त्यांना तांत्रिक मदत जी आहे ती कुणाकडून लागते ते सुद्धा ठरलं जातं आणि त्यांच्यामार्फत त्यांचे प्रतिनिधी बोलावून गावातच माहिती दिली जाऊ शकते. उच्च प्रतीचं बियाणं, खतं, कीटकनाशक यांची जी आवश्यकता आहे तर ती कुणापासून मिळू शकते. भलेही आपल्याला आर्थिक सरळ लाभ नाही होणार, परंतु आपल्याला ज्या बाबी लागतात त्या कुठे मिळू शकतात आणि कशा कोणत्या कमी किमतीत कुठे मिळतील या संदर्भात या मंडळामार्फत संबंधितामार्फत माहिती त्यांना मिळू शकते. तज्ज्ञांना बोलवून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं. शेतीच्या विविध पद्धती, मत्स्य उत्पादन, मधमाशी पालन, शेळी मेंढी पालन, निर्णया पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयावरसुद्धा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तर मिळेलच, परंतु इच्छा जर असेल त्यांना तर मंडळ या संदर्भामध्ये अभ्यास दौऱ्याचं नियोजन करून नाबार्ड बँकेला प्रस्तावसुद्धा सादर करू शकतं आणि अभ्यास दौरेसुद्धा या विषयासंदर्भामध्ये शेतकरी मंडळामार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात. गांडूळ खत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचं बियाणं या विषयावरसुद्धा कार्यशाळा ज्या आहेत मंडळ घेऊ शकतं. फळपिकं, फुलशेती, नवनवीन तंत्रज्ञानाच्या विषयी माहितीसुद्धा या मंडळामार्फत मंडळ आयोजित करू शकतं आणि संबंधित तज्ज्ञांना बोलावू शकतं. नवीन तंत्रज्ञान, कृषी यंत्रे, ऊर्जाचे नूतनीकरण इत्यादी विषयावर प्रात्यक्षिकसुद्धा या मंडळाच्या मार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात. गाव पातळीवर माती परीक्षण आहे, पाण्याचे आणि खताचं नियोजन करायचं आहे या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे यांच्याशी जर त्यांनी संपर्क केला मंडळांनी तर त्याच्यामार्फत त्यांचे नमुने आहेत ते नियमित मात्र 100 रुपये प्रति नमुना फी घेऊन तपासून दिल्या जाऊ शकतात. विशेषतः माती आणि पाणी नमुने याच्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्रसुद्धा या मंडळाला मदत करू शकते. तर महिला बचत गट असतात तर महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा ही मंडळं काम करू शकतात. तर ही झाली एक पायाभूत माहिती. याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला अधिक शेतकरी मंडळाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विस्तार शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी किंवा नाबार्ड बँकेचे जे AGM आहेत ज्याला सहायक महाप्रबंधक म्हणतो वाशिम यांच्याशी जर आपण संपर्क केला तर याच्याविषयी विस्तृत माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्या संदर्भामधील मंडळ कसं स्थापन करावं आणि त्याचा आपल्या गावाला कसा लाभ मिळू शकतो या संदर्भामध्ये अधिक माहिती घ्या. आपल्याला ती जी माहिती आहे ती आपल्याला खरोखर आवश्यक आहे का आणि त्या पद्धतीने आपण पुढाकार घेऊ शकतो का आणि आपण त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतो का, या सगळ्या बाबीचा विचार करून मंडळ स्थापन करा, नक्कीच आपल्याला फायदा होईल. नमस्कार.
1: कृषी संदेश.

श्रीराम समर्थ 25 जून, सदाचरण परमार्थाचा पाया आहे. राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे. परंतु कोणत्याही ग्रंथांचे अगर पोथीचे वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखी नाही होणार. तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृती जाणण्याचा प्रयत्न करावा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग? 4 मैलाचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने ते कसे होईल? 1 मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचे दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल. परमार्थाचेही असेच आहे. बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल? त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल? सद्गुरूची आज्ञा पाळावी, साधन करू लागावे म्हणजे सर्व काही होते. जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का? खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे. प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे. पण याच्या उलट आपला परमार्थाचमुळे आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे. कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे. शेताला कुंपणाची जरुरी आहे, नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढले तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचे कार्य जरी केले तरी ते खायला गोडच लागते. तसे प्रपंचातसुद्धा परमार्थ केला तरी तो गोडच असतो. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे. आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर मात्र केल्याशिवाय राहू नये. पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे, परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे. आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ. आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ.

0: श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, जिही हरि की चोरी करी, जिसने उस हरि की, उस परमात्मा की चोरी की। यहाँ हरि की चोरी करने का अर्थ है परमात्मा द्वारा दिए गए इस जीवन, इस सांसों और उस ऊर्जा का उपयोग केवल अपनी वासनाओं और स्वार्थ के लिए करना, और यह भूल जाना कि उसकी असली मालिक कौन है। गए राम गुण भूली, और जो उस राम के गुणों को, उस आत्मज्ञान को पूरी तरह भूल गए, ऐसी अकृतज्ञ आत्माओं का परिणाम क्या होता है। अगली पंक्ति में कबीर कहते हैं, ते बिधना बागुल रचे। बिधना यानी विधाता या अस्तित्व का विधान उन्हें बागुल यानी चमगादड़ जैसी योनि में निर्मित कर देता है। रहे अर्धमुखी झूली, और वे पूरे जीवन पेड़ों पर अर्धमुखी यानी उल्टे मुंह लटकते रहते हैं। अगर इसे दर्शन शास्त्र की दृष्टि से देखें तो यह दोहा केवल किसी पुनर्जन्म का भय नहीं दिखाता, बल्कि यह चेतना के ऊर्ध्वगमन और अधोगमन का वैज्ञानिक नियम है। मनुष्य का स्वभाव है सीधा खड़ा होना, आकाश की तरफ देखना, जो प्रगति और चेतना के विकास का प्रतीक है। लेकिन जब मनुष्य हरि की चोरी करता है, यानी अपनी दिव्य ऊर्जा को केवल भौतिक और पार्श्विक सुखों में गिरा देता है, खर्च कर देता है, तो उसकी चेतना का पतन हो जाता है। चमगादड़ का उल्टा लटकना इसी मानसिक और आध्यात्मिक उल्टेपन का प्रतीक है। जो जीवन सीधा होकर परमात्मा की ओर बढ़ सकता था, वह अज्ञान के कारण उल्टा लटककर संसार के अंधकार में भटकने को मजबूर हो जाता है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपनी प्रवृत्तियों को देखिए। हम जो सांसें ले रहे हैं, क्या हम उसके प्रति अनुग्रहित हैं, या हम इस जीवन रूपी अनमोल धन का इस्तेमाल सिर्फ अपनी संकीर्ण इच्छाओं को पूरा करने के लिए कर रहे हैं, जो कि एक तरह की आध्यात्मिक चोरी, आत्मिक चोरी ही है। आज कोशिश कीजिए उस मूलदाता को याद करने की। राम गुण गाने का अर्थ है अपने भीतर की अच्छाई, करुणा और सत्य को प्रकट करना। जब आप अपनी ऊर्जा को समष्टि की सेवा में और आत्मकल्याण में लगाते हैं, तो आपकी चेतना सीधे होकर आकाश की ऊंचाइयों को छूती है। कृतज्ञता और अज्ञान के उस अंधेरे से बचिए जहां जीवन उल्टा लटक जाता है। कृतज्ञ बनिए और सीधे होकर उस परम प्रकाश की ओर कदम बढ़ाइए। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो भाई साधो, 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: नमस्कार श्रोते हो, माझा नाव द्वारकाधीश दिगंबर जोशी, माझे विद्यार्थी मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव। आज आपण निर्जला एकादशीचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे ते जाणून घेणार आहोत। याविषयी महाभारतामध्ये श्री धर्मराज युधिष्ठिरांनी निर्जला एकादशीचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे असं भगवान गोपाल कृष्ण परमात्मांना प्रश्न विचारला असता, भगवान गोपाल कृष्ण परमात्मा युधिष्ठिरांना म्हणाले, हे धर्मराज युधिष्ठिरा, तुला निर्जला एकादशीचं महत्त्व सांगण्यासाठी माझ्यापेक्षा सत्यवती नंदन व्यास महर्षी हे जास्त पात्र आहेत। कारण व्यासमुनी हे संपूर्ण शास्त्राचे तत्त्वज्ञ आणि वेद वेदांग यामध्ये परिपूर्ण आहेत। तेव्हा भगवान महर्षी वेदव्यास युधिष्ठिर महाराजांना सांगतात की हे युधिष्ठिरा, निर्जला एकादशीला भोजन करू नये, स्नानादिक आंधिक करून भगवान विष्णूंची व पवित्र होऊन भगवान विष्णूंची फुलाने पूजा करावी, व आपले संपूर्ण नित्यकर्म संपल्यानंतर प्रथम विप्रांना पाचारण करून त्यांना भोजन, त्यानंतर दक्षिणा प्रदान करावी, नंतर त्यांना आनंदित करून आपण स्वतः पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घ्यावा. हे सर्व महती सांगत असतानाच भीमराज जे वृकोदर आहेत ते भगवान महर्षी वेदव्यासांना म्हणाले की महर्षी, राजा युधिष्ठिर, कुंती, द्रौपदी, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे कधीच एकादशीला अन्न ग्रहण करत नाही आणि मलासुद्धा ते सगळं सांगत असतात की हे भीमसेना, आपणसुद्धा महाव्रत जे आहे एकादशी त्या दिवशी अन्न ग्रहण करू नये. परंतु महर्षी वेदव्यास मी यांना सांगून टाकलेलं आहे की हे व्रत उपास अधिक माझ्याकडनं काही जमणार नाही कारण माझ्याकडनं माझी भूक सहन होत नाही. भीमसेनाचे हे वाक्य ऐकून पराशरात्मज भगवान वेदव्यास म्हणाले, जर तुम्हाला स्वर्गलोकाला जायचं असेल आणि नरकवासातून वाचायचं असेल तर कृपया एकादशीला अन्न ग्रहण करू नका. भीमसेन महर्षी वेदव्यासांना सांगतात, हे पितामह, तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो की माझ्या उदरामध्ये वृक नावाचा अग्नी नेहमी अतिप्रदीप्त असल्यामुळे मी अतिप्रमाणात अन्न ग्रहण करतो. तेव्हा तो वृक नावाचा अग्नी चांगल्या प्रकारानं शांत होतो आणि याचमुळे मी वर्षभर तर काही एकादशीचं व्रत करू शकत नाही, पण तुम्ही मला सांगा की कुठलीही एक वर्षातली एकादशी केल्यानंतर संपूर्ण वर्षातल्या इतर 23 एकादशा केल्याचं मला पुण्य लाभलं पाहिजे असं काही मला व्रत सांगा. तेव्हा महर्षी वेदव्यास वृकोदर भीमांना सांगतात की हे भीमसेना, जेव्हा ज्येष्ठ महिन्यामध्ये सूर्य वृषभ राशीत वास्तव्य करतो किंवा मिथुन राशीवर शुक्लपक्षातील जी एकादशी असते तीच निर्जला एकादशी असं तू जाण, आणि त्या दिवशी, त्या एकादशी व्रताच्या दिवशी फक्त गुळणी करण्याकरता किंवा आचमन करण्याकरता तू जलाचा उपयोग करू शकतोस. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे पाणी तू ग्रहण करू शकत नाही आणि विद्वानांनी त्याप्रमाणे करावं असा निर्जला एकादशीचा महिमा भगवान वेदव्यास भीमाला सांगतायत. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत जर मनुष्याने जलाचा त्याग केला तर आणि तरच हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशी तिथीला प्रातःकाळी ब्रह्मवृंदांना विधीपूर्वक पाणी आणि सुवर्ण यांचे दान करावे. अशा प्रकारे एकादशी व्रत पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मवृंदांबरोबर आपण भोजन करावं. वर्षभरात जितक्या एकादशी तिथी येतात त्या सर्व एकादशी व्रत केल्याचे पुण्य निर्जला एकादशी व्रत केल्याने मनुष्याला प्राप्त होत असते. यात कसल्याही प्रकारचा संशय धरू नकोस वृकोदरा. जे एकादशी व्रताचे आचरण करतात त्यांच्यापासून यमदूत दूर पळतात तर विष्णुदूत त्यांच्यावर स्वीकार करतात आणि त्यांच्यावर कृपा करतात. एकादशीच्या दिवशी स्नान, दान, जप, होम इत्यादी जो कोणी मनुष्य जे काही करतो ते सगळे अक्षय होते हे फक्त परमेश्वर भगवान विष्णूंचे वचन आहे. निर्जला एकादशीला विधीपूर्वक उत्तम रीतीने उपवास करून मनुष्य स्वतः फारच पुण्यकारक अशा प्रकारचं दिव्य तेज प्राप्त करून घेऊ शकतो. त्या दिवशी व्रतकर्त्याने खालील मंत्र म्हणून भगवान विष्णूंची प्रार्थना करावी. एकादश्याम दिने योन्नम भुंक्ते पापं भुनक्ति सहा इह लोके चांडालो मृत प्राप्नोति दुर्गतिम. असे एकादशीबद्दल सर्व पुराण ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक असतात. त्याच्यातला एक श्लोक आपण पाहिला. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन आणि गायीचे तूप ब्राह्मणाला प्रदान करावं, जेणेकरून ब्राह्मण आनंदित होतील आणि ब्राह्मण संतुष्ट झाले तर भगवान विष्णू व्रतकर्त्याला मोक्ष प्रदान करतात. त्याचप्रमाणे निर्जला एकादशी व्रताच्या दिवशी खालील वस्तू दान कराव्या व श्लोक म्हणावा. देवदेव ऋषी केश संसारार्णवतारक उदकंभ प्रदानेन नयमां परमां गतिम. हे वृकोदरा, ज्येष्ठ महिन्यामध्ये शुक्लपक्षातील जी शुभकारक अशी एकादशी तिथी असते त्या दिवशी पाणीसुद्धा ग्रहण करू नये. अशा प्रकारे पूर्णरूपाने पापनाशिनी जी निर्जला एकादशी आहे त्या तिथीच्या व्रताचे आचरण करावे. हे ऐकून भीमसेनसुद्धा ह्या एकादशाची व्रता एकादशी व्रताची सुरुवात करतात. तेव्हापासून ही एकादशी निर्जला एकादशी म्हणून प्रसिद्ध झाली, तर द्वादशी ही तिथी पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध झाली. म्हणजे निर्जला एकादशीच्या दुसऱ्या दिवशीची जी द्वादशी आहे ती पांडव द्वादशी या नावाने तदनंतर संपूर्ण अखिल भारतवर्षात आणि विश्वामध्ये प्रसिद्ध झाली. तर हे अशा प्रकारचं एकादशीचं व्रत आहे. एकादशी व्रताचा महिमा त्याच्यानंतर प्रत्येक युगामध्ये वर्णन केलं आहे. संत सद्गुरू तुकाराम महाराजसुद्धा म्हणतात की 15 दिवस एक एकादशी, 15 दिवसांनी एकादशी येत असते. याचं महत्त्व आता पाश्चात्य तत्वज्ञानांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. अशा प्रकारे निर्जला एकादशीचं व्रत करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. नाही एकादशी सगळ्या एकादशीचं ह्या निर्जला एकादशीचं व्रत करता आलं तर माध्यान्नापर्यंत काही काळ काही घटका करून, काही लोक नुसतं पाणी घेऊन करतात, काही जण नारळाच्या पाण्यावर करतात, यथाशक्ती यथापरीने आपण आपलं आपल्या परीने व्रत करावं अशी मी सर्वांना विनम्रतेने प्रार्थना करतो. आणि आयोजकांनी मला इथे 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो, मनपूर्वक आभार मानतो. आणि या निर्जला एकादशीच्या व्रताचं महात्म्य भगवान पांडुरंगाच्या नामस्मरणाने भगवान पांडुरंगाला समर्पित करतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
2: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आपली मातृभूमी भारत।
1: या भारताचा काय नाश होईल? तसं झाल्यास जगातील सारी आध्यात्मिकता अस्तास जाईल, नीतीचे सगळे महान आदर्श लयाला जातील, धर्मविषयीचा मधुर सहानुभूतीचा भाव नाहीसा होईल, आदर्श निष्ठा पार निमाल्यासारखी होईल आणि त्या रित्या स्थानी स्थापना होईल कामदेव आणि विलासिता देवी यांच्या जोड मूर्तीची। पैसा होईल त्यांचा पुरोहित, फसवेगरी, पाशवी बल आणि स्पर्धा ही होतील त्यांच्या पूजेची पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बली। छे छे, असं होणं कदापि शक्य नाही। भारताच्या अस्तित्वाचा असा लोप होईल काय? उदात्ततेचं, नीतिमत्तेचं आणि आध्यात्मिकतेचं प्राचीन आदिपीठ जो भारत, त्याच्या अस्तित्वाचा असा लोप होईल? शतसहस्र ऋषीमुनींच्या पावन पदरेणूंना वक्षावर धारण करून धन्य झालेल्या आपल्या भारताचा लोप होईल का? देवतुल्य साधू संतांचं अजूनही प्रिय निवासस्थान असलेल्या भारताचा लोप होईल काय? डायोजिनीस हा सिनिक संप्रदायातला एक थोर पुरुष होता। त्याची अशी धारणा होती की ह्या जगात खरे साधू अत्यंत विरळ आहेत। आपला हा मनोभाव प्रकट करण्यासाठी तो भर दिवसा एक जळता कंदील हातात घेऊन शहरातून फिरत असे। त्या ग्रीक डायोजिनीसचा कंदील हाती घेऊन बंधूंनो, या विशाल पृथ्वीच्या पाठीवरील शहराशहरातून, खेड्यापड्यातून, जंगला जंगलातून धांडोळा घेत तुमच्या मागोमाग येण्यास मी एका पायावर तयार आहे। दाखवा मला असली दुसरी एखादी भूमी की जिथे असे महापुरुष विचरण करत असतात। आपल्या या मायभूमीचं जगावर अपार ऋण आहे। देशोदेशींची तुलना करून बघितली तर असं आढळून येईल की जग या सोशिक, सहनशील, सौम्य जातीचं जितकं ऋणी आहे तितकं आणखी दुसऱ्या कोणत्याही जातीचं नाही। जेव्हा ग्रीस अस्तित्वात देखील नव्हता, रोम अजून जन्माला यायचं होतं, ज्यावेळी आधुनिक युरोपियनांचे पूर्वज जर्मनीच्या घनदाट जंगलात असभ्य दशेत खितपत निळ्या रंगानं आपली अंग रंगवत असत, तेव्हाही त्या काळीही भारत क्रियाशील होता, त्याचा अमोघ पुरावा आहे। याहीपेक्षा प्राचीन काळापासून इतिहासाला ज्या काळाची माहिती नाही, दंतकथा ही ज्या काळाचा भेद करू शकत नाही, त्या अतिप्राचीन काळापासून वर्तमान कालापर्यंतच्या कल्पनांमागून कल्पना, सिद्धांतांमागून सिद्धांत, विचारांमागून विचार या भारतातून बाहेर गेले आहेत। पण त्या सर्वांच्या, त्यातील प्रत्येकाच्या पुढे शांती आणि मागे आशीर्वाणी होती। भारतानं सर्व आर्य राष्ट्रांच्या मागे का पडावं याची मीमांसा तुम्ही कशी करता? भारताजवळ काय बुद्धी कमी आहे? काय तो कौशल्यही नाही? भारताची कला, त्याचं गणित, त्याचं तत्वज्ञान हे पाहून त्याला तुम्ही कोणत्या बाबतीत कनिष्ठ मानू शकाल? भारताच्या पक्षी एकच गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे त्याने आपली मोहनिद्रा टाकली पाहिजे, युगानुयुगाच्या झोपेतून त्याने जागं झालं पाहिजे आणि जगातील राष्ट्रांच्या मालिकेत आपलं योग्य स्थान प्राप्त करून घेतलं पाहिजे। त्याग आणि सेवा हेच भारताचे राष्ट्रीय आदर्श आहेत। भारतानं हे दोन आदर्श उत्कटपणे आपल्या जीवनात आणावे म्हणजे बाकी सगळ्या इष्ट गोष्टी आपोआप घडून येतील। हे देवाच्या संतानांनो, माझ्या देशबांधवांनो, आपल्या राष्ट्राचं हे जहाज युगानुयुगे सभ्यतेचा सर्वत्र प्रसार करण्याचं कार्य करत आलंय आणि त्यानं आपल्या अमूल्य रत्नभांडारानं अखिल जगाला समृद्ध केलेलं आहे। गौरवानं भरलेल्या कित्येक शतकांपासून आपल्या या राष्ट्ररूपी जहाजानं लक्षावधी जीवांना सर्व दुःखातून पार करून जीवनसागराच्या पहिलं तरी पोहोचवलेलं आहे। पण आज त्यात एखादं छिद्र पडून ते आपल्याच दोषामुळे किंवा अन्य एखाद्या कारणामुळे नादुरुस्त झालेला आहे। अशा वेळी त्यातून प्रवास करणाऱ्या तुम्हा लोकांचं कर्तव्य काय आहे? तुम्ही त्याला शिव्याशाप देत बसाल? आपापसात भांडत राहाल? तुम्ही सर्वजण एक होऊन आणि आपल्या सर्व प्रयत्नांची शर्थ करून ही छिद्र बुजवणार नाही का? आपण सर्वच जण आपल्या हृदयातील रक्त या कार्यासाठी आनंदाने अर्पण करूया आणि जर या प्रयत्नामध्ये आपण अयशस्वी झालो तर आपण सर्वजण एकत्रच बुडू किंवा नष्ट होऊया। असं झालं तरी आपल्या ओठांवर कृतज्ञतेचे शब्द असोत, निंदेचे शब्द नसोत।

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: रसिक हो नमस्कार. आनंदाचे डोह ही सद्गुरु कृपेने जीवनात आनंद आलेल्या एका साधकाची भावभक्तीची भावुक गाथा आहे. सद्गुरु कृपेने आपल्या जीवनात आलेला आनंद शब्दात बांधून हा शब्दानंद रसिकांपर्यंत पोचविण्याचा कवी श्री शशिकांत पडोदकरांचा हा प्रयत्न आहे. शब्दानंदासोबतच स्वरानंद आणि आत्मानंद याची अनुभूती देणारी ही गाणी संगीतकार आणि गायक श्री ज्ञानेश्वर कासार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणापर्यंत पोचविण्याचे कार्य अतिशय आनंदाने केलेले आहे. रसिक हो, तुम्हालाही या आनंदाचे धनी व्हायचे आहे ना? मग या तर आपण सगळे मिळून हा आनंद लुटूया. हा आनंद कुठून येतो, का येतो आणि कशासाठी येतो हा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारतो का? तर नाही. कारण आनंद या सगळ्या प्रश्नांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जात असतो. सगळ्या प्रश्नांना संपविणे हाच आनंदाचा स्थायी भाव आहे. काल, आज आणि उद्या जिथे संपतो तिथून आनंदाचा प्रवास सुरू होतो. आनंद ही पोचण्याची जागा नाही, तर तो अखंड अनंत व अनादि काळापासून चालत असलेला चालत राहणारा प्रवास आहे. विचार संपतात, क्रियाही संपतात. कर्म, ज्ञान, भक्ती यासारख्या अध्यात्मातल्या सगळ्या पाऊलवाटांचा प्रवास जिथे संपतो तिथून आनंदाचा खरा प्रवास सुरू होतो.

गर्दीत हरवलेला बालक आपल्या आईला शोधण्याकरिता भिरभिरतो, इकडे तिकडे फिरतो. व्याकुळता त्याच्या नजरेत, त्याच्या बोलण्यात आढळते. तसंच काहीसं आज माझं झालं आहे महाराज. माझे डोळे, माझं मन, माझा देह, या देहातील सगळे अवयव एकत्र येऊन तुम्हाला शोधतायत महाराज.

लहान मूल आईच्या कुशीत जेवढ्या विश्वासानं गाढ झोपत, किंवा हवेत वर झेपावलेलं लहान मूल वर फेकल्यावर हसत, कारण खाली आल्यावर वडील आपल्याला झेलणार आहेत याचा पूर्ण विश्वास त्याला असतो. अगदी तसंच माझं तुमच्या बाबतीत झालंय महाराज. कितीही अडचणी आल्यात, संकटे आलीत आणि दुःखे आलीत, तरीही तुम्ही मला यातून सुखरूप बाहेर काढणार आहात यावर माझा ठाम विश्वास आहे, कारण तसं तुम्ही मला वचन दिलेलं आहे.

खरंच सांगा महाराज, खरंच सांगा महाराज, तुमचं माझं नातं काय? खूप केला विचार पण उत्तर मिळत नाही. खूप आलीत दुःख जीवने, उदासीनता येता मनी. तुम्ही धरलं हृदयाशी आणि झालात माझी माय. छोट्या मोठ्या संकटात धडकी भरते मनात, बाप म्हणून माझ्या पाठी उभे राहता क्षणात. सगळं घेतलं ऐकून माझं हसून म्हणाले महाराज, खूप जोडलीस नाती तू, खरं नातं सांगतो आज. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. मी आहे हृदय आणि तू आहे श्वास. नाही विभक्त आपण, ठेव बाबा विश्वास माझ्यावर, ठेव बाबा विश्वास.

0: ग्राम गीता चिंतन भाग 22। संतांनी भक्तीच्या क्षेत्रामध्ये देखील कर्माला महत्त्व दिलं आहे। संत ज्ञानेश्वर महाराज लिहितात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांचिया वीरा पूजा केलिया होय अपारा तोषा लागी। अर्थात सर्वात्मक सर्वांच्या अंतर्यामी असणारा तो परमात्मा, तो ईश्वर ज्याला समाज देव म्हणतो, तो जर संतुष्ट व्हायचा असेल, प्रसन्न व्हायचा असेल, तर भक्तीच्या क्षेत्रात जसे त्याला फुलं अर्पण करतात, तसं त्या भक्ताच्या हातून दिवसभरात घडणारं, देवाला आवडणारं कर्मरूपी फुलंसुद्धा त्याला अर्पण करणं महत्त्वाचं आहे। म्हणजे त्याला आवडेल असे कर्म हातून घडावेत। संत तुकोबाराय लिहितात, स्वामी काज गुरुभक्ती पितृ वचन सेवाप्रती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। विस्ताराने थोडंसं चिंतन केलं तर 400 वर्षापूर्वी जगद्गुरु संत शिरोमणी तुकोबारायांनी असं लिहिलं आहे की भक्तीचा कर्माशी संबंध आहे। 4 लोक जेव्हा तुकोबारायाकडे ते गेले, त्यातल्या एकाने प्रश्न विचारला की महाराज, पंढरपूरची वारी आता जवळ आली आहे आणि माझ्या मालक म्हणतो आहे की आपल्या शेताची पेरणी राहिली, 12 महिन्याचा दाणा आहे गड्या, पाऊस आता भरपूर यायला लागला आहे, कार्तिक पौर्णिमेच्या वारीला जाजो, अरे मी सगळी व्यवस्था करून देईल, परंतु आता हे शेताचं पेरण टाकून जाणं योग्य नाही वाटत। महाराज, मी दरवर्षीची वारी आहे, कधी चुकली नाही, त्या वारीला जाऊ की मालक म्हणतात ते ऐकू, माझी भक्ती कोणती ठरेल? दुसरा जो होता त्यांनी विचारलं, महाराज माझे गुरु महाराज अमुक आहेत, ते समाधिस्थ झालेत, आता त्यांची पहिली पुण्यतिथी आली, पुण्यतिथी कोण्या पद्धतीने मी साजरी करू ते मला सांगा। एक मुलगा होता, तो बोलायला लागला, महाराज माझे मित्र ट्रीपला चालले आहेत, वडील म्हणतात बाबा 40 एकराची मिरची लावायची आहे, हे वातावरण पुन्हा येणार नाही, तेव्हा यावेळेस राहू दे तू, पुढच्या वेळेस जाजो मित्रांसोबत। मग वडील म्हणतात त्यांच्या आज्ञेचं पालन करू की मित्रांसोबत पिकनिकला जाऊ, काय करू सांगा। एका बाईनी त्यामध्ये आलेल्या विचारलं, महाराज मी भगवान शिवाची भक्त आहे, माझ्या भक्ती पूर्ण करण्यासाठी मला 3 तास लागतात आणि सकाळचं मला त्यासाठी वेळ निवडला आहे, मी 4 वाजता शिव मंदिरात जाते तर 7-8 वाजताच घरी परत येते, मी जाते तेव्हा माझे पती झोपून असतात आणि ते जेव्हा उठतात तेव्हा शेतीचे कष्ट करणारे आहेत, हातानेच पाणी गरम करतात, स्नान करतात, शिडं काही असेल तर सोबत नेतात, नसेल तर स्वतः पोळ्या करून डबा सोबत नेतात, ही अशीच माझी सेवा शिवभक्तीची चालू देऊ का पतीची सेवेतही लक्ष देऊ, काय करू नेमकं सांगा। हे सगळं ऐकून तुकोबाराय लिहितात, ज्या शेतकऱ्याचा जो नोकर असेल त्यांनी त्याच्या शेतात इमानदारीनं काम करणे हे त्याची विष्णूची महापूजा आहे, बाकीचं त्यासाठी प्रतीक आहे। आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतात मजूर प्रामाणिकपणे काम करत असेल त्याच्या श्रमाचा मोबदला आपल्या बरोबरीचा हिस्सेदार समजून त्याला देणे हे त्या शेतकऱ्याची विष्णूची पूजा आहे। त्या गुरुभक्ताला सांगायला लागले की बाबा, तू गुरुची पूजा करताना किती माळा अर्पण केला हे महत्त्वाचं नाही, किती चंदन धूप त्यासाठी खर्ची घातला हेही महत्त्वाचं नाही, ते प्रतीक आहे, गुरुच्या आज्ञेचं पालन किती केलं हे महत्त्वाचं आहे। वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, न होत गुरुची पूजा गुरुशी गंध लावून या, न होत गुरुची पूजा गुरुशी माळ घालून या, पूजा गुरुची होत असे वचनी तयांची भावना, असेच जगी वागणे जरी प्राण जाई क्षणा। गुरुभक्तीचा हा अर्थ या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं आहे। पुढे तुकोबाराय लिहितात, जो मुलगा आहे त्यांनी आपल्या वडिलाच्या योग्य आज्ञेचं पालन करणे ही त्याची विष्णूची पूजा आहे, महापूजा ठरेल. पण आज्ञा योग्य असावी. एखादा बाप जर सांगत असेल की बिडी पेटून आण, ही त्याच्या आज्ञेचं पालन भक्ती ठरू शकत नाही. एखादा बाप सांगत असेल पोराला की दारूची पावटी घेऊन ये, ही आज्ञा काही पूजा ठरणार नाही. त्या आज्ञेचं पालन न केलं तरी त्या मुलाला दोष लागणार नाही. पण योग्य आज्ञा असेल त्या आज्ञेचं मुलांनी पालन करणे म्हणजे खऱ्या अर्थाने विष्णुपूजेचा आनंद त्याच्या जीवनात प्राप्त होणे होय. त्या बाईशी बोलताना ते सांगून राहिले, ठीक आहे शिवपूजा ठीक आहे, पण त्याच तोलीची पती सेवासुद्धा भक्ती ठरते, नवे विष्णूची महापूजा ठरते. म्हणून आपल्या पतीच्या सेवेलाही महत्त्व द्यावं. पण वैराग्यमूर्ती गाडगे बाबा आजच्या कालमानाचं चिंतन लक्षात घेऊन बोलायचे, पत्नीनी जसं पतीची सेवा देव समजून करायची तसं पतीनं देखील देवासारखं वागावं. तो जर बेधुंद नशेत चिखलाने भरून जर घरात येऊन आदळला तर त्या बाईने पूजा कशी करायची? तिला त्याची पूजा करता येणार नाही. पतीने सुद्धा देवासारखं राहावं म्हणजे दिव्य गुण सतसंगतीने आपल्यात त्याने प्राप्त करावेत. परंतु दुर्दैवाने या देशाच्या संबंधाने, समाजसेवेच्या संबंधाने बोलत असताना वंदनीय राष्ट्रन तुकडोजी महाराजांना भजनात म्हणावं लागलं, गेहू में आटा पेढे में आटा गेहू में कंकर दूध में पाणी मिलावे, मीठी मीठी बाते कहकर बेचे कसम धर्म की खाया तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना. सरकारी अफसर होकर भी तूने सेवा करना नहीं सीखा, अर्जदारों से खाता है पैसा, देश का गौरव खोया तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना, सेवा करना नहीं सीखा. म्हणून वंदन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज चिंतन करताना म्हणतात, ब्रह्मकुडीचा रावण कर्मानेच राक्षस ठरला, विश्वामित्र कर्मानेच राजर्षीचे ब्रह्मर्षी झालेत. पूर्व इतिहासामध्ये चार अधिकाराचे ऋषी झाले आहेत, राजर्षी म्हणजे राजे लोकही ज्यांचा मान ठेवत ते, देवर्षी देवही ज्यांचा मान राखत ते ऋषी, महर्षी अरण्यात राहून समाजाच्या मुलामुलींच्या संस्काराची शिक्षणाची व्यवस्था करायचे ते, आणि ब्रह्मर्षी ब्रह्मही जिथं ज्याचा मान ठेवतो ते. तेव्हा रावण हा काही राक्षस कुळात जन्माला आलेला नाही, ब्रह्मकुळात जन्माला आला. रावणासारखा त्या काळामध्ये शिवभक्त दुसरा कोणीही नव्हता, हातसुद्धा रावणाचा कोणी धरू शकत नव्हतं. त्याच्या शिवभक्तीचा नियम ठरला होता की जंगलात जाऊन गुहेमध्ये त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 3 वाजता सुचिरभूत होऊन 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करून एक मंत्र झाला की एक फूल कमळाचं अर्पण करायचा, असे 108 मंत्र झाल्याशिवाय आसन मोडायचं नाही. एक दिवस असाच तो शिवभक्तीमध्ये रमला, एक फूल कमी पडलं, जाग्याहून उठता येत नाही. त्यांनी या शिरालाच कमळाची उपमा दिली, हाती तलवार घेतली आणि आपलं शिर कापायसाठी तयार झाला. तेव्हा असं म्हणतात की भगवान शिव परमात्मा तिथं प्रगट झाले आणि सांगितलं की झालं तुझं पूर्ण, शिर कापू नको. एवढा तो शिवभक्तीमध्ये मग्न असतानाही सीतेच्या रूपानी निमित्त रूपानी दे या स्त्री संस्कृतीवर त्यांनी हात घातला, असा फरक का? हा प्रश्न जाणत्या माणसासमोर पडतो. तर त्याचं फरक का हे चिंतन करत असताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात येते की त्याचा बाप साधू होता, त्याच्या आईचे पावलं चुकीच्या संस्काराच्या मार्गाने पडले. वडिलापेक्षा आईच्या संस्काराचा परिणाम मुलामुलीवर अधिक होतो हा इतिहास सांगते आहे. म्हणून वंदनीय महाराज लिहितात, रावण पवित्र ब्रह्मकुडीचा, राक्षस ठरे वंशची त्याचा, विश्वामित्र राजर्षीचा ब्रह्मर्षी होय विशेषत्वे, हा सेवाकर्माचा इतिहास आहे. उदाहरणार्थ रामायणाच्या इतिहासातील केवटाचा प्रसंग या ठिकाणी लक्षात घेता येईल, चिंतनात घेता येईल. केवट हा आदिवासी समाजात जन्माला आलेला अत्यंत दरिद्री माणूस, कशीबशी गंगेच्या किनाऱ्यावर आपली नाव चालून उदरनिर्वाह करायचा, कधी कधी त्याची चूल पेटत नसे ही अवस्था. एक दिवस प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना शरयूच्या मुक्कामानंतर शृंगवेरपूरला येऊन पोहोचले आणि त्या निषाद राजाच्या नगरीत आहेत. दुसऱ्या दिवशी नावेत बसून त्यांना गंगा पार करायची आहे. यानंतरचा तेव्हा महत्त्वपूर्ण सेवा साधनेचा हा प्रसंग, हा भाग इथंच संपवून पुढच्या भागामध्ये चिंतन घेऊया.
1: आप सुन रहे हैं रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

0: श्यामची आई। परम पूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव बंधू प्रेमाची शिकवण। मे महिन्याची सुट्टी होती, आम्ही सारी भावंड त्यावेळी घरी जमलो होतो। पुण्यास मामाकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता। तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता। अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती। मोठ्या मुश्किलीनंच तो वाचला होता। मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेला होतो। मला घरी जाता येत असे। शनिवारी रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यावयाचा। पण माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे। त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता। दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता। देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते, देवीची फार आग असते। काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते। गुलकंद देणं सर्वात चांगलं, पण आमच्या घरी कुठला गुलकंद, पैसे कुठून आणावायचे? पण माझ्या आईनं गरिबीचाच उपाय शोधून काढला। कांदा फार थंड असतो, कांदा फार स्वस्त आहे, पौष्टिकही आहे असं डॉक्टर सांगतात। आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू, कारण कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला। शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही, पण केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे। कांद्याचे गुणधर्म काही असो, माझ्या आईनं कांद्यांना अर्धवट वाफ दिली, ते गुळाच्या पाकात घातले। हा कांदेपाक फार थंड असतो असं सांगतात। आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली। मी एक दिवस आईला म्हटलं, आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस, मी तुझा नावडताच ना मुळी। दादाला कांदेनी बिंदे, त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हाला काही नाही। आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो, आम्हाला कोण विचारतो? जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्नी दिसे। आहे बुवा असंच, दादाची मात्र चमान आहे। मला तरी दिवी आल्या असत्या तर बरं झालं असतं। मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही दूध, मिळालं असतं गाईचं तूप। माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटलं। माझा दादा थोर मनाचा होता, शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते, पण मुकाट्यानं सारे सहन करीत असे। माझ्यासारखा तो खट्याळ खोडसाळतो नव्हता, आणि समुद्र जसा आत वडवानळानं जळत असतो तसा तो आत दुःखानं अपमानानं जळे, पण तोंडातून ब्र कधी काढीत नसे। तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे। स्वतःचे दुःख, स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या असं तो म्हणे। दादा आईला म्हणाला, खरंच मला एकट्याला खायला लाज वाटते का? हो, उद्यापासून मला देऊ नकोस, साऱ्यांना देणार असशील तरच मला दे। देवी भऱ्या झाल्या, आता काय बरणीत आहे तो 4 दिवस आम्ही सारी मिळून खाऊ। आई म्हणाली, अरे तुम्ही माझी कोणी सावत्र का मुले आहात? श्याम असे रे काय घालून पाडून बोलतोस? अरे त्याच्या तळपायाची डोळ्याची सारखी आग होत असते, रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही, हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे, खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे मला का नाही दे श्याम? अरे असं का म्हणावं, देवाला काय वाटेल? चांगले धडधाकट शरीर दिले आहे तर तुला नुसती भूतं आठवतात, असं करू नये श्याम। तू का आता लहान आहेस, मग पोथ्या पुराणं कशाला रे वाचतोस ती? रामावर लक्ष्मणाचं भरताचं किती प्रेम, उगीचच वाचते। काही त्यात गुण घ्या, परक्याचाही हेवा करू नये। परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावं। तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळत, गडद पाणी देत? तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत, नारळी पाकाच्या वड्या नाहीतर दुसरं काही? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडही पाहणार असं नको। दादा आईला म्हणाला, आई अगं तो उगीचच मनाला लावून घेतेस, श्यामच्या मनात नसतं हो काही। चल तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीचे फाळके काढून? आई म्हणाली, जा रेशा फाळके काढून आण, सोयऱ्याची पानं नको, कापू नको हो, ते पान कापे घे आणि वरची पानं काप, जा. मी गेलो आणि पान काप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पाडल्या. पानं नीट कापून घरी आणली. अण्णा, टाटोळा मला वाजवायला दे, मी फटफटे करीन, बाबुल्या म्हणाला. आई पानग्या करावयास बसली. कडत कडत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासलं होतं, त्यामुळं फारच छान लागत होती. अरे, पहाटे तुळशीला नैवेद्य दाखविलेली लोणी साखर तिथं शिंपित असेल, ती घ्या, आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवत असे. दादानं कांदेपाक आणला आणि पानगी बरोबर त्यानं सर्वांना वाढला. आई म्हणाली, श्याम उद्या नको हो मागू, तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला. ऐकलेस ना श्याम, आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कुणाशी धड बोललो नाही. दादानं मला विटी दांडू खेळवायच बोलवलं. मी गेलो नाही. दादानं छत्रीच्या काडीचे बाण केले होते. दादा नेम मारत होता. तो झाडांना बाण मारी आणि झाडातून चीक बाहेर पडे. मी रागानं जाऊन म्हटलं, दादा त्या झाडांना का दुखवतोस, त्यांच्या अंगातून रक्त काढतोस. दादा म्हणाला, मग विटी दांडू खेळवायास येतोस माझ्या आडले एकेटर, मी नाही येत, जा. फणकाऱ्याने निघून गेलो. दादावर माझं प्रेम नव्हतं, पण झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो. ती वंचना होती. जो भावावर प्रेम करत नाही तो झाडावर काय करणार? दुपारची जेवण झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता. त्याच्या तळपायाची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होते. मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायावर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळं बरं वाटत असे. पण त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होता, मुकेपणानं मला बोलावीत होता. पण त्याच्या पायावर पाय द्यायचे नाहीत असं मी ठरवलं होतं. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारं प्रेम त्या दिवशी मरून गेलं होतं. त्या दिवशी मी फत्थर झालो होतो. दादानं शेवटी मला हाक मारली आणि तो म्हणाला, श्याम देतोस का रे तळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते हो. रोज रोज तरी तुला किती सांगावयाचं. पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार, इथं तू आहेस म्हणून सांगतो, दे जरा. दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो. पण अहंकार होता, अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शानं वितळतात. पण त्यावेळेस मी ठरवलं होतं, दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही. आई जीवत होती आणि दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुवून आली. मी जागचा हल्लो नव्हतो हे तिनं पाहिलं. ती दादाजवळ आली आणि म्हणाली, गजू मी देते हो तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस, त्याला कशाला त्रास देतोस, तू कोण आहे तुझा? भाऊ सख्खे दाईत पक्के, असे म्हणत आई खरंच दादाच्या पायावर त्याच्या तळव्यावर पाय देऊ लागली. तिकडं उष्टी खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती, पण ते सारं आईनं पडू दिलं. ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममय मूर्ती, त्यागमय मूर्ती, कशूरती आई, ह्या मनाची आई. एक शब्दही मला ती बोलली नाही, माझ्यावर रागावली नाही. शेवटी मी आईजवळ गेलो आणि म्हटलं, आई तू जा, मी देतो पाय. आई हो ना ग दूर, आई म्हणाली, द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे, त्याला झोप लागेपर्यंत दे, मग खेळायला जाश. श्याम तुझाच ना तो भाऊ, असं म्हणून आई गेली. दादाच्या पायावर मी पाय देत होतो. माझ्या पायाच्या बोटांनी त्याचे तळवे चेपीत होतो. शेवटी दादास झोप लागली. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद आहे, देवाचा आनंद आहे।
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी।
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेससाठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव।
3: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।

0: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रेडिओ मन भवन 90.8 एफएम प्रस्तुत योग सूत्र विवेचन माला अध्यात्म मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचलित मुजी जेठा महाविद्यालय जळगाव योग सूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मन भवन 90.8 एफएम वर ऑलवेज हार्ट टचिंग।
2: श्रोते हो नमस्कार, हरिओम। मी डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय जळगाव। आपण बघत आहोत प्रातंजल योग सूत्रांचे विवेचन। मागील भागामध्ये आपण योगाच्या व्याख्या, चित्तवृत्ती, पाच प्रकारच्या वृत्ती यांचं विवेचन आपण बघितलं होतं। पण योग साध्य करण्यासाठी महर्षी पतंजली म्हणतात चित्ताच्या वृत्तींचा निरोध करता आला पाहिजे। मग हा निरोध करतानाचे काय उपाय आहे, निरोध करण्यासाठी साधकाने काय करायला हवं याचं विवेचन आपण या भागामध्ये बघणार आहोत। चित्तवृत्तींच्या निरोधाचे उपाय सांगताना महर्षी पतंजली 12व्या क्रमांकाच्या सूत्रामध्ये म्हणतात अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः। अभ्यास आणि वैराग्य या दोन उपायांनी सर्व वृत्तींचा निरोध करता येतो। अभ्यास म्हणजे एकच गोष्ट आत्मसात होईपर्यंत पुन्हा पुन्हा करणे होय। सायकल चालवायला शिकण्याचा अभ्यास करायचा असेल तर त्याकरिता कित्येक दिवस सातत्याने निरंतर प्रयत्न करावा लागतो, तेव्हा कुठे आपण सायकल चालविण्यात प्रावीण्य संपादन करू शकतो। पोहायला शिकणारा मुलगा प्रथम आकांड तांडव करतो, पण काही दिवसांनीच पोहण्याचा सराव झाला म्हणजे तो मासळीसारखा पाण्यात तरंगू लागतो। अभ्यासाशी सर्वथा दुष्कर काही नाही असे संत म्हणतात ते खरेच आहे। गुरु द्रोणांनी शिकविण्याचे अमान्य करताच एकलव्याने अभ्यासालाच गुरु मानून धनुर्विद्येचा अभ्यास केला व त्या विद्येत त्याने अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ प्रतीचे जास्त प्रावीण्य संपादन करून घेतले। असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, ही उक्ती त्याने आपल्या उदाहरणाने जगाला पटवून दिली। गुरुशिवाय केवळ अभ्यास करून एकलव्याने धनुर्विद्येत इतके असाधारण कौशल्य संपादित केले होते की अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनुर्धारी रहावा ही आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी द्रोणाचार्यांना त्याचा उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून मागून घ्यावा लागला होता। अभ्यासाचे स्वरूप सांगताना गीतेत भगवंत म्हणतात यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियमे तदात्मन्येव वशम नयेत। ज्याचे मन आपल्या ताब्यात नसते त्याने असे करावे की हे स्थिर न राहणारे मन ज्या ज्या बाजूंनी सांसारिक विषयात भटकत राहील त्या त्या सर्व बाजूंनी त्याला आवरून धरून वारंवार परमात्म्यातच निरोधित करण्याचा अभ्यास करावा। मन स्थिर न राहण्याला मुख्य कारण असते सांसारिक भोगांचे आणि पदार्थांचे आकर्षण व चिंतन। क्षणभंगूर भोग पदार्थांचे चिंतनच मानवी मनाला चंचल बनवित असते। म्हणूनच भोग पदार्थांवर स्थिर होऊ पाहणाऱ्या चित्ताला तेथून पुन्हा पुन्हा परत आणून आत्मस्वरूपी परमात्मस्वरूपी स्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न करायला हवा। मनाच्या स्थिर करण्याच्या या प्रयत्नालाच अभ्यास असे म्हणतात। अभ्यासाला वैराग्याची जोड दिली गेली तर मन स्थिर व्हायला फार काळ लागत नाही। चित्तवृत्तींचा प्रवाह पूर्वसंस्कारामुळे सांसारिक भोगाकडे प्रवाहित होत असतो। त्या प्रवाहाला रोखून त्यातील आसक्ती नष्ट करणे हे

वैराग्य आहे, तर त्याला कल्याण मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे हा अभ्यास आहे. चित्तात वृत्तींचा निरंतर प्रवाह सुरू असतो. एक वृत्ती संपली की दुसरी वृत्ती लगेच उत्पन्न होते. मला डॉक्टर व्हायचे आहे हा विचार किंवा वृत्ती काही काळ मनात राहतो. तोच मला सुंदर मुलीशी लग्न करायचे आहे हा दुसरा विचार चित्तात उत्पन्न होतो. मनात वृत्तींचा प्रवाह अखंडपणे सुरू असला तरी काही काही वेळा दोन वृत्तीत निमिष मात्र खंड पडताना दिसतो. दोन वृत्तीत निमिष मात्र पडणारा तो खंड प्रयत्नपूर्वक हळूहळू वाढविण्याचा प्रयत्न म्हणजेच अभ्यास केल्यास काही दिवसातच आपण चित्तात उत्पन्न होणाऱ्या सर्व वृत्तींचा निरोध करण्यास समर्थ होऊ शकतो. दोन वृत्तीमधील खंड वाढविण्याचा प्रयत्न होत असताना चित्तात वृत्ती उत्पन्न होत असतातच त्या वृत्तींचा पूर्णपणे निरोध घडवून आणता यावा म्हणून साधकाने आपल्या अभ्यासाला वैराग्याची जोड द्यायला हवी. वैराग्याची प्राप्ती करून घेणे म्हणजेच चित्तात निर्माण होणारी वस्तूंविषयीची आसक्ती प्रयत्नपूर्वक नष्ट करणे होय. त्याकरिता अभ्यास करताना साधकाने विषयांचे साधे चिंतन सुद्धा घडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. कारण विषय चिंतन घडले की अधपात झालाच म्हणून समजा. विषय चिंतनामुळे होणाऱ्या अधपाताची सप्तपदी गीतेत फार सुंदर रीतीने स्पष्ट करून दाखवली आहे. गीतेत भगवंत म्हणतात,

येते. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो आणि मग पुढचा प्रवाह परत सुरू होतो. क्रोधात भवति संमोह, संमोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यति. रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते आणि स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे मनुष्याचा अधपात होतो. चित्तातील सर्व वृत्तींचा निरोध करता यावा म्हणून अभ्यासाला वैराग्याची जोड ही दिली गेलीच पाहिजे. गीतेत अर्जुनाने जेव्हा भगवंताकडून आत्मसंयम योगाचे स्पष्टीकरण ऐकले तेव्हा तो म्हणाला होता, भगवंता, मनाच्या चंचलत्वामुळे मनाचा संयम करायला सांगणारा हा योग मी साध्य करू शकेल असे मला काही वाटत नाही. तो म्हणतो, चंच

0: दुष्करम। हे मधुसूदना, हे मन मोठे चंचल व प्रमथन स्वभावाचे आहे, ते मोठे दृढ तसेच बलवानही आहे, म्हणून त्याला वश करणे मी वाऱ्याला वश करण्याप्रमाणेच अति दुष्कर समजतो। अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत अभ्यास आणि वैराग्याचेच महत्व प्रतिपादन करताना अर्जुनाला म्हणाले होते, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गुह्यते। हे मन फार चंचल आहे आणि त्याचा निग्रह करणेही फार कठीण आहे, हे तुझे म्हणणे अगदी योग्य आहे, परंतु हे कुंती पुत्रा, अभ्यास आणि वैराग्याद्वारा त्याचा निग्रह करता येतो। अभ्यासाचे स्वरूप लक्षण सांगताना पुढील सूत्रात पतंजली मुनी म्हणतात, 13व्या क्रमांकाचं सूत्र आहे पहिल्या पादामधलं, तत्र स्थितो यत्नोभ्यास। चित्ताच्या स्थिरतेकरिता केला जाणारा प्रयत्न म्हणजे अभ्यास होय। या सूत्रातील तत्र या शब्दाचा अर्थ मागील सूत्रात सांगितलेल्या दोन गोष्टींपैकी अभ्यास व वैराग्य असा आहे आणि स्थितौ शब्दाचा अर्थ चित्ताची स्थिरता असा आहे। चित्ताची स्थिरता प्राप्त करून घेण्याकरिता प्रयत्न करावाच लागणार आहे आणि हा प्रयत्न म्हणजेच अभ्यास होय। चित्ताची स्थिरता प्राप्त करून घेण्यासाठी आधी चित्तातील रजस्तमोमल नष्ट करणे आवश्यक असते, कारण रजोगुण व तमोगुणच चित्ताचे मालिन्य अधिकाधिक वाढवित असतात व त्याचा परिणाम म्हणूनच चित्त प्रत्येक क्षणाला वृत्तीरूपाने परिणाम पावत असते। वृत्तीरूपाने परिणाम पावणाऱ्या चित्ताला शांत व स्थिर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अभ्यास करणे होय। यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही योगाची 8 अंगी आहेत। त्यांना अंगवळणी पाडण्याकरिता साधक जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना सुद्धा अभ्यास असेच म्हटले जाते। लौकिक अर्थाने सुद्धा अभ्यास या शब्दाचा अर्थ अभि आस म्हणजे हवी ती स्थिती प्राप्त करून घेण्याकरिता करावा लागणारा प्रयत्न असाच आहे। विज्ञानाचे एखादे सूत्र पाठ होत नसेल तर विद्यार्थी ते सूत्र पुन्हा पुन्हा म्हणतो म्हणजेच तो अभ्यास करत असतो। परमगतीची प्राप्ती प्रयत्नपूर्वक केलेल्या अभ्यासाने करून घेता येते हे सांगताना भगवंत गीतेत अर्जुनाला म्हणतात, प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी मागील अनेक जन्माच्या संस्कारांच्या सामर्थ्यामुळे सिद्ध होऊन परमगतीची प्राप्ती करून घेतो। कोणतीही गोष्ट साध्य करून घेण्यासाठी प्रत्येक मनुष्याला सारखेच प्रयत्न करावे लागतात असे मात्र नाही। प्रत्येकाची ग्रहणक्षमता कमी जास्त असल्यामुळे एकच गोष्ट प्राप्त करून घेण्याकरिता प्रत्येकाला कमी जास्त वेळ लागत असतो। गुरु तोतापुरींना समाधी स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी 12 वर्षाचा कालखंड लागला होता, तर तीच स्थिती त्यांचे शिष्य रामकृष्ण परमहंस यांना 3 तासात साध्य करून घेता आली होती। काही लोक एकपाठी असतात, काही द्विपाठी त्रिपाठी असतात, तर काही अनेकपाठी असतात। आपली कुवत व आपल्या बुद्धीचा आवाका लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या अभ्यासाचे सूत्र निश्चित करून घ्यायला हवे। गुणग्राहक भोज राजाच्या दरबारात काही विद्वान एकपाठी होते तर काही द्विपाठी त्रिपाठी होते। राजाच्या दरबारात एखाद्या कवीने आपली नवीन काव्यरचना राजासमोर सादर केली तर भोज राजा कवीला खूप मोठे बक्षीस देत असे। पुष्कळदा दरबारातील हे बुद्धिवान लोक आपली नवीन कविता सादर करणाऱ्या कवीला ते बक्षीस मिळू देत नसत। कवी दरबारात आला आणि त्याने जर आपले नवीन काव्य सादर केले तर दरबारातील एक पाठी विद्वान म्हणत, महाराज हे काव्य काही नवीन नाही, हे तर आम्हालाही माहिती आहे, आणि मग ते त्या कवीने ऐकलेले काव्य धडाधड म्हणून दाखवित असत. दोनदा ऐकल्याने द्विपाठी सुद्धा ते काव्य त्याच तत्परतेने म्हणून दाखवित आणि तीनदा ऐकल्याने त्रिपाठी सुद्धा ते काव्य म्हणून दाखवित. बक्षिसाच्या इच्छेने आलेला कवी हिरमुसला होऊन निघून जात असे. एकदा त्या विद्वानांची खोड मोडण्यासाठी कालिदासाने एका काव्याची रचना करून ते काव्य एका कवीला दिले आणि त्याने ते काव्य राजासमोर सादर करण्याकरिता त्या कवीला दरबारात पाठविले. कवीने आपले काव्य राजासमोर सादर केले. काव्याचा अर्थ असा होता, हे राजा, तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांकडून 1000 सुवर्ण मुद्रा उसन्या घेतल्या होत्या. त्या घेण्याकरिता मी तुझ्याकडे आलो आहे. ते काव्य ऐकून सर्वच विद्वान चूप राहिले. ते काव्य आम्ही ऐकलेले आहे, ते काही नवीन नाही असे जर विद्वानांनी म्हटले असते तर राजाला 1000 सुवर्ण मुद्रा कवीला द्याव्या लागल्या असत्या. ही कालिदासाचीच युक्ती असावी हे भोजराजाने ताडले आणि त्याने काव्य सादर करणाऱ्या कवीचा सन्मान तर केलाच, परंतु कालिदासाचाही बहुमान केला. वृत्तींचा निरोध करण्यासाठी अभ्यास तर करावाच, पण तो कसा करावा हे सुद्धा महर्षी पतंजली सांगत आहेत. श्रोते हो, आजच्या या सूत्रामध्ये आपण चित्ताच्या वृत्तीचा निरोध करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्याबद्दलचं चिंतन करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण अभ्यास कसा करावा याबद्दलचं विस्तृत विवेचन आपण बघितलं, त्याचबरोबर तो अभ्यास अधिक दृढतेने कसा करावा याबद्दलचं विस्तृत विवेचन आपण पुढील भागात बघणार आहोत. तोपर्यंत हरिओम.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचकस्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचलित मुजी जेठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज KC's ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
3: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
4: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
5: आजची गोष्ट. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. प्रयत्न केले तर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येते. विश्वास ठेवा, जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. एकदा एक व्यक्ती वाळवंटात भटकला. त्याच्याजवळ खाण्यापिण्याचे जे काही सामान होते ते संपले होते. गेल्या 2 दिवसांपासून तो पाण्याच्या एका थेंबासाठी तडफडत होता. त्याला माहीत होतं की जर आता एखाद्या तासात त्याला पाणी मिळालं नाही तर त्याचा मृत्यू अटळ आहे. परंतु हिम्मत करत तो चालत गेला. तेव्हा त्याला एक झोपडी दिसली. त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. यापूर्वी त्याला मृगजळामुळे धोका मिळाला होता, परंतु त्याच्याजवळ आता काहीच पर्याय नव्हता. तो कसा बसा झोपडीजवळ जाऊ लागला. यावेळी खरंच तिथे एक झोपडी होती, परंतु ती झोपडी ओसाड पडली होती. कितीतरी वर्षापासून तिथे कोणी राहत नसावं असं जाणवत होतं. तरीही पाण्याच्या आशेनं तो आत गेला. तिथे त्याला एक हँडपंप दिसला. तो हँडपंप चालवू लागला, परंतु हँडपंप कोरडा होता. तो निराश होऊन खाली पडला. तेव्हा झोपडीच्या छताला बांधलेली एक पाण्याने भरलेली बाटली त्याला दिसली. त्याने ती बाटली काढली. तो ती बाटली उघडून पिणार, तेवढ्यातच त्याला त्या बाटलीला चिकटलेला कागद दिसला. त्यावर लिहिलं होतं, या पाण्याचा उपयोग हँडपंप चालविण्यासाठी करावा आणि पुन्हा बाटली भरून ठेवण्यास विसरू नये. ही एक विचित्र स्थिती होती. त्याला कळत नव्हतं की पाणी प्यावं की हँडपंपमध्ये टाकून त्यातून पुन्हा पाणी काढावं. त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला, जर पाणी टाकून सुद्धा पंप सुरू झाला नाही, इथे लिहिलेली गोष्ट खोटी निघाली, तसेच जमिनीत सुद्धा पाणी नसेल तर, परंतु कुणास ठाऊक पंप चालू लागला तर, ही गोष्ट खरी ठरावी. त्याला कळत नव्हतं की काय करावं. काही वेळ विचार केल्यानंतर त्याने ती पाण्याची बाटली उघडली आणि हँडपंपमध्ये ओतली. मनातल्या मनात प्रार्थना करू लागला आणि पंपच चालू लागला. त्यावेळी त्यातून निघणारं गार पाणी त्याच्यासाठी अमृतापेक्षा कमी नव्हतं. तो भरभरून पाणी प्याला. त्याचं डोकं काम करू लागलं. त्याने बाटलीत पाणी भरलं व ती छताला बांधली. तो जाऊ लागला तर समोर आणखी एक काचेची बाटली आणि त्यात पेन्सिल आणि कागद दिसला. कागदावर वाळवंटातून बाहेर निघण्याचा नकाशा होता. त्याने तो कागद पाठ केला व परत बाटलीत बंद करून ठेवला. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे अशी म्हण आहे. प्रयत्न केले तर अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते. विश्वास ठेवा, जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
3: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
6: हाय, मी RJ स्वरा. आपण ट्यून केले रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
1: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रामागे, जळगाव.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: राम कृष्ण हरी आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे मिळालं आहे त्याच्याकडे आनंदाने बघा. मग कळत आपल्याला जवळ एक खूप काही आहे जे दुसऱ्यासाठी अजूनपर्यंत स्वप्न आहे. वास्तव तर हे आहे की सुख दुःखांचे धागे विणून आयुष्य परिपूर्ण बनते, पण आपण कुणाला धागा कुठे कसा आणि किती वापरतो यावर आयुष्याचं यश ठरते.
1: राम आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.

श्रोते हो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज 25 जून हा दिवस भारतीय क्रीडा इतिहास आणि जागतिक पातळीवर अत्यंत महत्वाचा मानला जातो. 1983 ऐतिहासिक क्रिकेट विश्वचषक दिवस. 25 जून 1983 रोजी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं बलाढ्य वेस्ट इंडिजचा पराभव करून भारताला पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकवून दिला होता. या विजयाने भारतातील क्रिकेटचं नशीब कायमचं बदलून टाकलं. जागतिक खलाशी दिन. आंतरराष्ट्रीय समुद्री व्यापारात आणि जागतिक अर्थव्यवस्थेत अहोरात्र कष्ट करणाऱ्या खलाशांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 25 जून 1975 रोजी भारतात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली होती, जो भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक मोठा कालखंड मानला जातो. आज सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील दोन थोर व्यक्तींची जयंती आहे. सुचेती कृपलानी, भारताच्या प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक आणि स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री. त्यांनी भारताच्या संविधान निर्मितीमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावली होती. जॉर्ज ऑरवेल, ॲनिमल फार्म आणि 1984 सारख्या जगप्रसिद्ध कादंबऱ्या लिहिणारे महान ब्रिटिश लेखक आणि विचारवंत. तर स्मृतिदिन, आजच्या दिवशी संगीत जगतातील एका अशा वादळाचा अंत झाला होता ज्याने जगाला आपल्या तालावर नाचवलं. मायकल जॅक्सन, जगप्रसिद्ध अमेरिकन गायक, डान्सर आणि किंग ऑफ पॉप. आपल्या अनोख्या मून वॉक डान्सने आणि संगीताने त्यांनी जगभरातील करोडो लोकांना वेड लावलं होतं. 2009 आजच्याच दिवशी त्यांचं निधन झालं. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या क्षमतेवर शंका घेत असतं, तेव्हा फक्त तुमचा स्वतःवर असलेला विश्वासच तुम्हाला जगज्जेता बनवू शकतो. आणि आजची बोधकथा, 1983 सालच्या क्रिकेट विश्वचषकाची ही एक खरी आणि अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. जेव्हा भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला, तेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी भारताची थट्टा केली होती. काही समीक्षकांनी तर असंही म्हटलं होतं की भारताने विश्वचषकात भाग घेण्याऐवजी घरीच विश्रांती घ्यावी. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियासारखे संघ अत्यंत बलाढ्य होते आणि भारताला कोणीच गांभीर्यानं घेत नव्हतं. पण कर्णधार कपिल देव यांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यांनी संघाला सांगितलं, आपण इथे फक्त खेळायला आलेलो नाही तर जिंकण्यासाठी आलेलो आहोत. झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात जेव्हा भारताची अवस्था 17 धावांवर 5 बाद अशी बिकट झाली होती, तेव्हा कपिल देव यांनी ऐतिहासिक 175 धावांची खेळी खेळून सामना जिंकवून दिला आणि फायनलमध्ये बलाढ्य वेस्ट इंडिजला कमी धावसंख्येवर रोखून भारताने विश्वचषक उंचावला. एका रात्रीत संपूर्ण जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तात्पर्य हेच, लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याने काही फरक पडत नाही. जर तुमची तयारी उत्तम असेल आणि स्वतःच्या क्षमतेवर प्रामाणिक विश्वास असेल, तर तुम्ही जगातल्या कोणत्याही बलाढ्य संकटावर मात करून विजयी होऊ शकता. श्रोते हो, आपण अनेकदा नवीन दिवसाची सुरुवात करताना विचार करतो की आजचा दिवस कसा जाईल. आज शनिवार आहे की गुरुवार, ग्रह अनुकूल आहेत का? पण खरं सांगायचं तर निसर्गानं दिलेली प्रत्येक नवीन सकाळ शुभच असते. एखादा दिवस अशुभ तेव्हाच होतो जेव्हा आपले विचार नकारात्मक असतात आणि आपण आळस करतो. जर आपल्या मनात आजच्या दिवशी काहीतरी चांगलं करण्याची जिद्द असेल, कष्टाची तयारी असेल आणि इतरांना मदत करण्याची भावना असेल, तर विश्वातील कोणतीही शक्ती तुमचा दिवस खराब करू शकत नाही. प्रत्येक दिवस हा कोऱ्या कागदासारखा असतो, त्यावर यशाची गोष्ट कशी लिहायची हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. म्हणूनच मनात कोणताही संकोच न बाळगता आजच्या दिवसाचा आनंद घ्या. श्रोते हो, शुभदिन आयोरेमध्ये आज इथंच थांबूया. मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ 25 जून सदाचरण परमार्थाचा पाया आहे. राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे. परंतु कोणत्याही ग्रंथांचे अगर पोथीचे वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये. अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार. तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृती जाणण्याचा प्रयत्न करावा. आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी. भाराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग. 4 मैलाचा रस्ता असला तर सबंध रस्ता एकदम दिसावा असे म्हटल्याने ते कसे होईल. 1 मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचे दिसेल. जसजशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल. परमार्थाचेही असेच आहे. बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने हट्ट धरला तर कसे होईल. त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल. सद्गुरूची आज्ञा पाळावी साधन करू लागावे म्हणजे सर्व काही होते. जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का. खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे. प्रपंचाचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकुटे यांनी भरलेला आहे. आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे. पण याच्या उलट आपला परमार्थचमुळे आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केला आहे. कुंपणाने शेत खावे तसे आपले झाले आहे. शेताला कुंपणाची जरुरी आहे नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करतील. पण कुंपणच जर बेसुमार वाढले तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणले पाहिजे. ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच. परमार्थ हा साखरेसारखा आहे. आपण साखरेचे कार्य जरी केले तरी ते खायला गोडच लागते. तसे प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तरी तो गोडच असतो. परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे. आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर मात्र केल्याशिवाय राहू नये. पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे. पाया म्हणजे काही घर नव्हे परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे. आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा. भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ. आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आपले खानदेश, आपली माणसं।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, शेतकरी आणि शेती असा विषय जेव्हा निघतो तेव्हा अनेक समस्याला त्यांना सामोरं जावं लागतं, आणि ह्या समस्येची उकल करत असताना आपल्याला अनेक मदतीचे हात समोर येतात। त्याच्यामध्ये तांत्रिक संस्था आहेत, कृषी विभाग जो की आर्थिक उत्थानासाठी शेतकऱ्यांना मदत करतो तो आहे, स्वयंसेवी संस्था आहेत, पण त्याचबरोबर स्वतःचं एक व्यासपीठ ज्याला आपण शेती तंत्र प्रसार मंडळ असं म्हणतो किंवा शेतकरी मंडळ म्हणतो, ते जर शेतकऱ्यांनी गावोगाव जर विकसित केलं किंवा निर्माण केलं तर या शेतकरी मंडळाच्या मार्फत त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांना तांत्रिक आणि आर्थिक बाबतीमध्ये जी मदत पाहिजे ती नेमकी कोणती पाहिजे आहे, या मंडळ जे आहे हे मंडळ ठरवू शकतं। म्हणून आज आपण शेतकरी मंडळ स्थापन कसं करायचं या संदर्भामध्ये जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञानाची जागरूकता निर्माण करण्यासाठी शेतकरी मंडळाचा चांगला फायदा होतो। शेतकरी मंडळाची रचना करताना त्यात कमीत कमी 10 प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश असावा लागतो। 10 वर मंडळाच्या सदस्य संख्येवर मर्यादा नाही आहे, परंतु कमीत कमी 10 सदस्य मात्र त्यात हे आवश्यक असतात। हे मंडळ जे आहे कृषी विज्ञान केंद्र, बँका, शासन यांच्यामार्फत स्थापन केल्या जाऊ शकतं, आणि विशेषतः नाबार्ड बँक जी आहे यांची एक धोरण राहिलेलं आहे की बा गावोगाव शेतकरी मंडळ स्थापन झाले पाहिजेत, आणि याच्याकरता त्यांनी बँकांना आणि कृषी विज्ञान केंद्रांना सूचना दिलेल्या आहेत की जिथं स्वतःहून लोकांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो, जे इच्छुक आहेत ज्यांना स्वतःचं मंडळ स्थापन करायचं आहे अशांनी जर बँकाशी संपर्क केला, राष्ट्रीयकृत बँकाशी आणि कृषी विज्ञान केंद्राशी, तर त्यांचा प्रस्ताव नाबार्डकडे जाऊ शकतो आणि नाबार्ड त्यांना या अशा मंडळाला मंजुरात देऊ शकते। आणि या बाबतीमध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे याचे विशेषज्ञ जे विस्तार शिक्षणाचे आहेत यांच्याशी संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे या स्थापनेविषयी माहितीसुद्धा चांगल्या प्रकारे मिळू शकतं। हे जे मंडळ आहे जे आपण शेतकरी मंडळ म्हणतो हे गावातील शेतकरी आणि विविध जे कार्यालय आहेत किंवा संस्था आहेत शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे काम करतात याच्यामधील एक चांगल्या प्रकारचा दुवा म्हणूनसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं। शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान, सवलती याच्याविषयी माहिती या मंडळामार्फत गावापर्यंत पोचवली जाते आणि निर्णयात संस्थाशी हे मंडळ समन्वय घालून देण्याचं काम करतं। या मंडळामार्फत वार्षिक कृती आराखडा जो असतो तो तयार केला जातो शेतकरी गरजेवर आधारित। मंडळच ठरवतं की बा माझ्या वार्षिक गरजा कोणत्या आहेत आणि महिन्यावार त्या गरजाचं विभाजन करून एक कृती आराखडा तयार होतो, त्याच्यानुसार त्यांना तांत्रिक मदत जी आहे ती कुणाकडून लागते तेसुद्धा ठरलं जातं आणि त्यांच्यामार्फत त्यांचे प्रतिनिधी बोलावून गावातच माहिती दिली जाऊ शकते। उच्च प्रतीचं बियाणं, खतं, कीटकनाशक यांची जी आवश्यकता आहे तर ती कोणापासून मिळू शकते, भलेही आपल्याला आर्थिक सरळ लाभ नाही होणार परंतु आपल्याला ज्या बाबी लागतात त्या कुठे मिळू शकतात आणि कशा कोणत्या कमी किमतीत कुठे मिळतील या संदर्भात या मंडळामार्फत संबंधितामार्फत माहिती त्यांना मिळू शकते। तज्ज्ञांना बोलवून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाऊ शकतं। शेतीच्या विविध पद्धती, मत्स्य उत्पादन, मधमाशी पालन, शेळी मेंढी पालन, निर्णया पिकाच्या लागवडीचे तंत्रज्ञान इत्यादी विषयावरसुद्धा शेतकऱ्यांचे मार्गदर्शन तर मिळेलच, परंतु इच्छा जर असेल त्यांना तर मंडळ या संदर्भामध्ये अभ्यास दौऱ्याचं नियोजन करून नाबार्ड बँकेला प्रस्तावसुद्धा सादर करू शकतं आणि अभ्यास दौरेसुद्धा या विषयासंदर्भामध्ये शेतकरी मंडळामार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात। गांडूळ खत, कृषी यांत्रिकीकरण, उच्च प्रतीचं बियाणं या विषयावरसुद्धा कार्यशाळा ज्या आहेत मंडळ घेऊ शकतं। फळपिकं, फुलशेती, नवनवीन तंत्रज्ञानाच्या विषयी माहितीसुद्धा या मंडळामार्फत मंडळ आयोजित करू शकतं आणि संबंधित तज्ज्ञांना बोलावू शकतं। नवीन तंत्रज्ञान, कृषी यंत्रे, ऊर्जाचे नूतनीकरण इत्यादी विषयावर प्रात्यक्षिकसुद्धा या मंडळाच्या मार्फत आयोजित केल्या जाऊ शकतात। गाव पातळीवर माती परीक्षण आहे, पाण्याचे आणि खताचं नियोजन करायचं आहे या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे यांच्याशी जर त्यांनी संपर्क केला मंडळाने तर त्याच्यामार्फत त्यांचे नमुने आहेत ते निमित्त मात्र 100 रुपये प्रति नमुना फी घेऊन तपासून दिल्या जाऊ शकतात, विशेषतः माती आणि पाणी नमुने। याच्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्रसुद्धा या मंडळाला मदत करू शकते। तर महिला बचत गट असतात तर महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठीसुद्धा हे मंडळं काम करू शकतात। तर ही झाली एक पायाभूत माहिती। याच्या संदर्भामध्ये जर आपल्याला अधिक शेतकरी मंडळाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विस्तार शाखेचे जे विशेषज्ञ आहेत त्यांच्याशी किंवा नाबार्ड बँकेचे जे AGM आहेत ज्याला सहायक महाप्रबंधक म्हणतो वाशिम यांच्याशी जर आपण संपर्क केला तर याच्याविषयी विस्तृत माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्या संदर्भामधील मंडळ कसं स्थापन करावं आणि त्याचा आपल्या गावाला कसा लाभ मिळू शकतो या संदर्भामध्ये अधिक माहिती घ्या. आपल्याला ती जी माहिती आहे ती आपल्याला खरोखर आवश्यक आहे का आणि त्या पद्धतीने आपण पुढाकार घेऊ शकतो का आणि आपण त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बसतो का या सगळ्या बाबीचा विचार करून मंडळ स्थापन करा, नक्कीच आपल्याला फायदा होईल. नमस्कार.
2: रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
3: श्यामची आई परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव बंधू प्रेमाची शिकवण. मे महिन्याची सुट्टी होती, आम्ही सारी भावंड त्यावेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामाकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनंच तो वाचला होता. मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेला होतो. मला घरी जाता येत असे. शनिवारी रविवारी सुद्धा मनात आले तर मी घरी जाऊन यावयाचा. पण माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे. त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते, देवीची फार आग असते. काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते. गुलकंद देणं सर्वात चांगलं, पण आमच्या घरी कुठला गुलकंद, पैसे कुठून आणावायचे? पण माझ्या आईनं गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो, कांदा फार स्वस्त आहे, पौष्टिकही आहे असं डॉक्टर सांगतात. आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू, कारण कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला. शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही, पण केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे. कांद्याचे गुणधर्म काही असो, माझ्या आईनं कांद्यांना अर्धवट वाफ दिली, ते गुळाच्या पाकात घातले. हा कांदेपाक फार थंड असतो असं सांगतात. आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली. मी एक दिवस आईला म्हटलं, आई आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस, मी तुझा ना आवडताच ना मुळी. दादाला कांदेनी बिंदे, त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हाला काही नाही. आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो, आम्हाला कोण विचारतो. जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्ने दिसे. आहे बुवा असंच, दादाची मात्र चमा नाही. मला तरी दिवी आल्या असत्या तर बरं झालं असतं. मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही दूध, मिळालं असतं गाईचं तूप. माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटलं. माझा दादा थोर मनाचा होता, शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते, पण मुकाट्यानं सारे सहन करीत असे. माझ्यासारखा तो खट्याळ खोडसाळ तो नव्हता, आणि समुद्र जसा आत वडवानळानं जळत असतो तसा तो आत दुःखानं अपमानानं जळे, पण तोंडातून ब्र कधी काढीत नसे. तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे. स्वतःचे दुःख, स्वतःची करुण कहाणी दुसऱ्या सांगून त्याला आणखी का दुःख द्या असं तो म्हणे. दादा आईला म्हणाला, खरंच मला एकट्याला खायला लाज वाटते का? हो, उद्यापासून मला देऊ नकोस, साऱ्यांना देणार असशील तरच मला दे. देवी भऱ्या झाल्या, आता काय, बरणीत आहे तो 4 दिवस आम्ही सारी मिळून खाऊ. आई म्हणाली, अरे तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात? श्याम असं रे काय घालून पाडून बोलतोस? अरे त्याच्या तळपायाची डोळ्याची सारखी आग होत असते, रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही, हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा म्हणून ही औषध आहे, खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे मला का नाही दे. श्याम अरे असं का म्हणावं, देवाला काय वाटेल, चांगले धडधाकट शरीर दिले आहे,
4: तर तुला नुसती भूत आठवतात असं करू नये श्याम. तू का आता लहान आहेस, मग पोथ्या पुराणं कशाला रे वाचतोस ती. रामावर लक्ष्मणाचं भरताचं किती प्रेम, उगीच वाचते. काही त्यात गुण घ्या, परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावं. तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळत, गडद पाणी देत. तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत, नारळी पाकाच्या वड्या नाहीतर दुसरं काही. भावाचा का असा मत्सर करावा, पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंडही पाहणार असं नको. दादा आईला म्हणाला, आई अगं तो उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसतं हो काही, चल तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना. हां, मी आणू केळीचे फाळके काढून. आई म्हणाली, जा रे श्याम फाळके काढून आण, सोयऱ्याची पानं नको. कापू नको हो, ते पानकापे घे आणि वरची पानं काप. जा. मी गेलो आणि पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पाडल्या. पानं नीट कापून घरी आणली. अण्णा टाटोळा मला वाजवायला दे, मी फटफटे करीन, बाबुल्या म्हणाला. आई पानग्या करावयास बसली. कडत कडत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासलं होतं त्यामुळं फारच छान लागत होती. अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखविलेली लोणी साखर तिथं शिंपित असेल, ती घ्या, आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवत असे. दादानं कांदेपाक आणला आणि पानगी बरोबर त्यानं सर्वांना वाढला. आई म्हणाली, श्याम उद्या नको हो मागू, तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला. ऐकलेस ना श्याम, आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कुणाशी धड बोललो नाही. दादानं मला विटी दांडू खेळावयास बोलवलं, मी गेलो नाही. दादानं छत्रीच्या काडीचे बाण केले होते. दादा नेम मारत होता, तो झाडांना बाण मारी आणि झाडातून चीक बाहेर पडे. मी रागानं जाऊन म्हटलं, दादा त्या झाडांना का दुखवतोस, त्यांच्या अंगातून रक्त काढतोस. दादा म्हणाला, मग विटी दांडू खेळावयास येतोस, माझ्या आडले एक खेटर, मी नाही येत, जा. फणकाऱ्याने निघून गेलो. दादावर माझं प्रेम नव्हतं, पण झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो. ती वंचना होती. जो भावावर प्रेम करत नाही तो झाडावर काय करणार. दुपारची जेवण झाली. दादा पडला होता, तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता. त्याच्या तळपायाची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळव्यांची आग होते. मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादाच्या पायावर मी रोज पाय देत असे, त्याला त्यामुळं बरं वाटत असे. पण त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होता, मुकेपणानं मला बोलावीत होता, पण त्याच्या पायावर पाय द्यायचे नाहीत असं मी ठरवलं होतं. मी दुष्ट झालो होतो. माझ्यामधील सारं प्रेम त्या दिवशी मरून गेलं होतं. त्या दिवशी मी पत्थर झालो होतो. दादानं शेवटी मला हाक मारली आणि तो म्हणाला, श्याम देतोस का रे तळव्यावर पाय, मला तुला सांगायला लाज वाटते हो. रोज रोज तरी तुला किती सांगावयाचं, पण श्याम मी पुण्यास गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार, इथं तू आहेस म्हणून सांगतो, दे जरा. दादाच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो, पण अहंकार होता, अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणांनी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शानं वितळतात. पण त्यावेळेस मी ठरवलं होतं, दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही, मी काही केल्या उठलो नाही. आई जीवत होती आणि दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुवून आली. मी जागचा हल्लो नव्हतो हे तिनं पाहिलं. ती दादाजवळ आली आणि म्हणाली, गजू मी देते हो तुझ्या पायावर पाय, त्याला कशाला सांगतोस, त्याला कशाला त्रास देतोस, तू कोण आहे तुझा, भाऊ सख्खे दाईत पक्के, असे म्हणत आई खरंच दादाच्या पायावर त्याच्या तळव्यावर पाय देऊ लागली. तिकडं उष्टी खरकटी तशीच पडली होती, खटाळभर भांडी घासायची होती. पण ते सारं आईनं पडू दिलं. ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममय मूर्ती, त्यागमय मूर्ती, कष्टूर्ती आई, ह्या मनाची आई. एक शब्दही मला ती बोलली नाही, माझ्यावर रागावली नाही. शेवटी मी आईजवळ गेलो आणि म्हटलं, आई तू जा, मी देतो पाय. आई हो ना ग दूर. आई म्हणाली, द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे, त्याला झोप लागेपर्यंत दे, मग खेळायला जाश. श्याम तुझाच ना तो भाऊ. असं म्हणून आई गेली. दादाच्या पायावर मी पाय देत होतो, माझ्या पायाच्या बोटांनी त्याचे तळवे चेपित होतो. शेवटी दादा झोप लागली. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद आहे, देवाचा आनंद आहे.
5: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
6: नमस्कार दोस्तों, मेरा नाम है मनोज और आप सुन रहे हैं 90.8 FM रेडियो मन भावन पर कार्यक्रम सुनो भाई साधो. दोस्तों, जब हम किसी से कोई कीमती चीज उधार लेते हैं तो हमारी यह जिम्मेदारी होती है कि हम उसे संभाल कर रखें और यही और सही समय पर सम्मान के साथ वापस लौटाएं. लेकिन अगर कोई उस अमानत को छुपा लें, चुरा लें या उसका दुरुपयोग करें तो समाज और कानून की नज़र में वह अपराधी बन जाता है, उसे उसकी सजा भुगतनी ही पड़ती है. परमात्मा ने हमें यह इंसानी शरीर, यह सांसें और यह चेतना एक बहुत बड़ी अमानत के रूप में दी है. कबीर साहब आज हमें आगाह कर रहे हैं कि जो लोग इस अमानत की चोरी करते हैं, जो इस जीवन के दाता को ही भूल जाते हैं, अस्तित्व के नियम उनके साथ कैसा न्याय करते हैं. आइए सुनते हैं कबीर साहब का यह गहरा और रहस्यमय सूत्र. जिहि हरि की चोरी करी, गए राम गुण भूली, ते बिधना बागुल रचे, रहे अरथ मुखी छूली.

0: बोली। श्रोताओं, कबीर साहब कहते हैं, जिही हरि की चोरी करी, जिसने उस हरि की, उस परमात्मा की चोरी की। यहाँ हरि की चोरी करने का अर्थ है परमात्मा द्वारा दिए गए इस जीवन, इस सांसों और उस ऊर्जा का उपयोग केवल अपनी वासनाओं और स्वार्थ के लिए करना, और यह भूल जाना कि उसकी असली मालिक कौन है। गए राम गुण भूली, और जो उस राम के गुणों को, उस आत्मज्ञान को पूरी तरह भूल गए, ऐसी अकृतज्ञ आत्माओं का परिणाम क्या होता है। अगली पंक्ति में कबीर कहते हैं, ते बीधना बागुल रचे। बीधना यानी विधाता या अस्तित्व का विधान उन्हें बागुल यानी चमगादड़ जैसी योनि में निर्मित कर देता है। रहे अर्धमुखी झूली, और वे पूरे जीवन पेड़ों पर अर्धमुखी यानी उल्टे मुंह लटकते रहते हैं। अगर इसे दर्शन शास्त्र की दृष्टि से देखें तो यह दोहा केवल किसी पुनर्जन्म का भय नहीं दिखाता, बल्कि यह चेतना के ऊर्ध्वगमन और अधोगमन का वैज्ञानिक नियम है। मनुष्य का स्वभाव है सीधा खड़ा होना, आकाश की तरफ देखना, जो प्रगति और चेतना के विकास का प्रतीक है। लेकिन जब मनुष्य हरि की चोरी करता है, यानी अपनी दिव्य ऊर्जा को केवल भौतिक और पार्श्विक सुखों में गिरा देता है, खर्च कर देता है, तो उसकी चेतना का पतन हो जाता है। चमगादड़ का उल्टा लटकना इसी मानसिक और आध्यात्मिक उल्टेपन का प्रतीक है। जो जीवन सीधा होकर परमात्मा की ओर बढ़ सकता था, वह अज्ञान के कारण उल्टा लटककर संसार के अंधकार में भटकने को मजबूर हो जाता है। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपनी प्रवृत्तियों को देखिए। हम जो सांसें ले रहे हैं, क्या हम उसके प्रति अनुग्रहित हैं, या हम इस जीवन रूपी अनमोल धन का इस्तेमाल सिर्फ अपनी संकीर्ण इच्छाओं को पूरा करने के लिए कर रहे हैं, जो कि एक तरह की आध्यात्मिक चोरी, आत्मिक चोरी ही है। आज कोशिश कीजिए उस मूल दाता को याद करने की। राम गुण गाने का अर्थ है अपने भीतर की अच्छाई, करुणा और सत्य को प्रकट करना। जब आप अपनी ऊर्जा को समष्टि की सेवा में और आत्मकल्याण में लगाते हैं, तो आपकी चेतना सीधे होकर आकाश की ऊंचाइयों को छूती है। कृतज्ञता और अज्ञान के उस अंधेरे से बचिए जहाँ जीवन उल्टा लटक जाता है। कृतज्ञ बनिए और सीधे होकर उस परम प्रकाश की ओर कदम बढ़ाइए। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ, सुनो
1: रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: ए आई, मला एक्टर व्हायचंय ग।
3: मग ही संधी अजिबात चुकवू नकोस।
4: जळगावात प्रथमच उन्हाळी बालनाट्य अभिनय कार्यशाळा कान्हललित कला केंद्र जळगाव आयोजित वय वर्ष 16 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
3: 27 एप्रिल ते 7 मे 2026 रोज सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत
4: अनुभवी प्रशिक्षक
3: हेमंत पाटील, अनिल मोरे, संकेत खेडकर आणि डॉक्टर वैभव मावळे।
4: आत्मविश्वास, अभिनय, ऑडिशनची तयारी, सर्व काही एकाच ठिकाणी।
5: स्थळ कान्ह ललित कला केंद्र, मनभावन संकुल, मूळजी जेठा महाविद्यालय परिसर, जळगाव।
4: नोंदणीसाठी संपर्क
3: 9970771713,
4: 9960855753। कान्ह ललित कला केंद्र
3: तुमच्या मुलाच्या कलेला देत आहे नवी दिशा।
4: कान्ह ललित कला केंद्र,
3: कान्ह ललित कला केंद्र।
6: रामगीता चिंतन भाग 22। संतांनी भक्तीच्या क्षेत्रामध्ये देखील कर्माला महत्व दिलं आहे। संत ज्ञानेश्वर महाराज लिहितात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची या वीरा पूजा केलिया होय अपारा तोषा लागी, अर्थात सर्वात्मक सर्वांच्या अंतर्यामी असणारा तो परमात्मा, तो ईश्वर ज्याला समाज देव म्हणतो, तो जर संतुष्ट व्हायचा असेल, प्रसन्न व्हायचा असेल, तर भक्तीच्या क्षेत्रात जसे त्याला फुलं अर्पण करतात, तसं त्या भक्ताच्या हातून दिवसभरात घडणारं, देवाला आवडणारं कर्मरूपी फुलंसुद्धा त्याला अर्पण करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्याला आवडेल असे कर्म हातून घडावेत. संत तुकोबाराय लिहितात, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवाप्रती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. विस्ताराने थोडंसं चिंतन केलं तर 400 वर्षापूर्वी जगद्गुरू संत शिरोमणी तुकोबारायांनी असं लिहिलं आहे की भक्तीचा कर्माशी संबंध आहे. 4 लोक जेव्हा तुकोबारायांकडे गेले, त्यातल्या एकाने प्रश्न विचारला की महाराज, पंढरपूरची वारी आता जवळ आली आहे आणि माझा मालक म्हणतो आहे की आपल्या शेताची पेरणी राहिली, 12 महिन्याचा दाणा आहे गड्या, पाऊस आता भरपूर यायला लागला आहे, कार्तिक पौर्णिमेच्या वारीला जाजो. अरे मी सगळी व्यवस्था करून देईल, परंतु आता हे शेताचं पेरणी टाकून जाणं योग्य नाही वाटत. महाराज, मी दरवर्षीची वारी आहे, कधी चुकली नाही, त्या वारीला जाऊ की मालक म्हणतात ते ऐकू, माझी भक्ती कोणती ठरेल? दुसरा जो होता त्यांनी विचारलं, महाराज माझे गुरु महाराज अमुक आहेत, ते समाधिस्थ झालेत, आता त्यांची पहिली पुण्यतिथी आली, पुण्यतिथी कोण्या पद्धतीने मी साजरी करू ते मला सांगा. एक मुलगा होता, तो बोलायला लागला, महाराज माझे मित्र ट्रीपला चालले आहेत, वडील म्हणतात बाबा 40 एकराची मिरची लावायची आहे, हे वातावरण पुन्हा येणार नाही, तेव्हा यावेळेस राहू दे तू, पुढच्या वेळेस जाजो मित्रांसोबत. मग वडील म्हणतात त्यांच्या आज्ञेचं पालन करू की मित्रांसोबत पिकनिकला जाऊ, काय करू सांगा. एका बाईनी त्यामध्ये आलेल्या विचारलं, महाराज मी भगवान शिवाची भक्त आहे, माझ्या भक्ती पूर्ण करण्यासाठी मला 3 तास लागतात आणि सकाळचं मला त्यासाठी वेळ निवडला आहे. मी 4 वाजता शिवमंदिरात जाते तर 7-8 वाजताच घरी परत येते. मी जाते तेव्हा माझे पती झोपून असतात आणि ते जेव्हा उठतात तेव्हा शेतीचे कष्ट करणारे आहेत, हातानेच पाणी गरम करतात, स्नान करतात, शिडं काही असेल तर सोबत नेतात, नसेल तर स्वतः पोळ्या करून डबा सोबत नेतात. ही अशीच माझी सेवा शिवभक्तीची चालू देऊ का पतीची सेवेतही लक्ष देऊ, काय करू नेमकं सांगा. हे सगळं ऐकून तुकोबाराय लिहितात, ज्या शेतकऱ्याचा जो नोकर असेल त्यांनी त्याच्या शेतात इमानदारीनं काम करणे हे त्याची विष्णूची महापूजा आहे, बाकीचं त्यासाठी प्रतीक आहे. आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतात मजूर प्रामाणिकपणे काम करत असेल त्याच्या श्रमाचा मोबदला आपल्या बरोबरीचा हिस्सेदार समजून त्याला देणे हे त्या शेतकऱ्याची विष्णूची पूजा आहे. त्या गुरुभक्ताला सांगायला लागले की बाबा, तू गुरुची पूजा करताना किती माळा अर्पण केला हे महत्त्वाचं नाही, किती चंदन धूप त्यासाठी खर्ची घातला हेही महत्त्वाचं नाही, ते प्रतीक आहे, गुरुच्या आज्ञेचं पालन किती केलं हे महत्त्वाचं आहे. वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज लिहितात, न होत गुरुची पूजा गुरुशी गंध लावून या, न होत गुरुची पूजा गुरुशी माळ घालून या, पूजा गुरुची होत असे वचनी तयांची भावना, असेच जगी वागणे जरी प्राण जाई क्षणा. गुरुभक्तीचा हा अर्थ या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं आहे. पुढे तुकोबाराय लिहितात, जो मुलगा आहे त्यांनी आपल्या वडिलाच्या योग्य आज्ञेचं पालन करणे ही त्याची विष्णूची पूजा आहे, महापूजा ठरेल, पण आज्ञा योग्य असावी. एखादा बाप जर सांगत असेल की बिडी पेटून आण, ही त्याच्या आज्ञेचं पालन भक्ती ठरू शकत नाही. एखादा बाप सांगत असेल पोराला की दारूची पावटी घेऊन ये, ही आज्ञा काही पूजा ठरणार नाही. त्या आज्ञेचं पालन न केलं तरी त्या मुलाला दोष लागणार नाही. पण योग्य आज्ञा असेल त्या आज्ञेचं मुलांनी पालन करणे म्हणजे खऱ्या अर्थाने विष्णुपूजेचा आनंद त्याच्या जीवनात प्राप्त होणे होय. त्या बाईशी बोलताना ते सांगून राहिले, ठीक आहे शिवपूजा ठीक आहे, पण त्याच तोलीची पती सेवासुद्धा भक्ती ठरते, नवे विष्णूची महापूजा ठरते. म्हणून आपल्या पतीच्या सेवेलाही महत्त्व द्यावं. पण वैराग्यमूर्ती गाडगे बाबा आजच्या कालमानाचं चिंतन लक्षात घेऊन बोलायचे, पत्नीने जसं पतीची सेवा देव समजून करायची तसं पतीनं देखील देवासारखं वागावं. तो जर बेधुंद नशेत चिखलाने भरून जर घरात येऊन आदळला तर त्या बाईने पूजा कशी करायची, तिला त्याची पूजा करता येणार नाही. पतीने सुद्धा देवासारखं राहावं म्हणजे दिव्य गुण सतसंगतीने आपल्यात त्याने प्राप्त करावेत. परंतु दुर्दैवाने या देशाच्या संबंधाने समाजसेवेच्या संबंधाने बोलत असताना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भजनात म्हणावं लागलं, गेहू में आटा पेढे में आटा गेहू में कंकर दूध में पाणी मिलावे, मीठी मीठी बाते कहकर बेचे कसम धर्म की खाया तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना. सरकारी अफसर होकर भी तूने सेवा करना नहीं सीखा, अर्जदारों से खाता है पैसा, देश का गौरव खोया तूने रे भाई सच्चा धर्म नहीं जाना, सच्चा धर्म नहीं जाना, सेवा करना नहीं शिका. म्हणून वंदन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज चिंतन करताना म्हणतात, ब्रह्मकुडीचा रावण कर्मानेच राक्षस ठरला, विश्वामित्र कर्मानेच राजर्षीचे ब्रह्मर्षी झालेत, पूर्व इतिहासामध्ये चार अधिकाराचे ऋषी झाले आहेत. राजर्षी म्हणजे राजे लोकही ज्यांचा मान ठेवत ते, देवर्षी देवही ज्यांचा मान राखत ते ऋषी, महर्षी अरण्यात राहून समाजाच्या मुलामुलींच्या संस्काराची शिक्षणाची व्यवस्था करायचे ते, आणि ब्रह्मर्षी ब्रह्मही जिथं ज्याचा मान ठेवतो ते. तेव्हा रावण हा काही राक्षस कुळात जन्माला आलेला नाही, ब्रह्मकुळात जन्माला आला. रावणासारखा त्या काळामध्ये शिवभक्त दुसरा कोणीही नव्हता, हातसुद्धा रावणाचा कोणी धरू शकत नव्हता. त्याच्या शिवभक्तीचा नियम ठरला होता की जंगलात जाऊन गुहेमध्ये त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली आणि ब्रह्ममुहूर्तावर पहाटे 3 वाजता शुचिर्भूत होऊन 108 वेळा ओम नमः शिवायचा जप करून एक मंत्र झाला की एक फूल कमळाचं अर्पण करायचा, असे 108 मंत्र झाल्याशिवाय आसन मोडायचं नाही. एक दिवस असाच तो शिवभक्तीमध्ये रमला, एक फूल कमी पडला, जाग्याहून उठता येत नाही. त्यांनी या शिरालाच कमळाची उपमा दिली, हाती तलवार घेतली आणि आपलं शिर कापायसाठी तयार झाला. तेव्हा असं म्हणतात की भगवान शिव परमात्मा तिथं प्रगट झाले आणि सांगितलं की झालं तुझं पूर्ण, शिर कापू नको. एवढा तो शिवभक्तीमध्ये मग्न असतानाही सीतेच्या रूपानी निमित्त रूपानी दे या स्त्री संस्कृतीवर त्यांनी हात घातला, असा फरक का? हा प्रश्न जाणत्या माणसासमोर पडतो तर त्याचं फरक का हे चिंतन करत असताना एक गोष्ट महत्त्वाची लक्षात येते की त्याचा बाप साधू होता, त्याच्या आईचे पावलं चुकीच्या संस्काराच्या मार्गाने पडले. वडिलापेक्षा आईच्या संस्काराचा परिणाम मुलामुलीवर अधिक होतो हा इतिहास सांगते आहे. म्हणून वंदनीय महाराज लिहितात, रावण पवित्र ब्रह्मकुडीचा राक्षस ठरे वंशची त्याचा, विश्वामित्र राजर्षीचा ब्रह्मर्षी होय विशेषत्वे. हा सेवाकर्माचा इतिहास आहे. उदाहरणार्थ रामायणाचे इतिहासातील केवटाचा प्रसंग या ठिकाणी लक्षात घेता येईल, चिंतनात घेता येईल. केवट हा आदिवासी समाजात जन्माला आलेला अत्यंत दरिद्री माणूस. कशीबशी गंगेच्या किनाऱ्यावर आपली नाव चालून उदरनिर्वाह करायचा, कधीकधी त्याची चूल पेटत नसे ही अवस्था. एक दिवस प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना शरयूच्या मुक्कामानंतर शृंगवेरपूरला येऊन पोहोचले आणि त्या निषाद राजाच्या नगरीत आहेत. दुसऱ्या दिवशी नावेत बसून त्यांना गंगा पार करायची आहे. यानंतरचा तेव्हा महत्त्वपूर्ण सेवा साधनेचा हा प्रसंग हा भाग इथंच संपवून पुढच्या भागामध्ये चिंतन घेऊ.
7: रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे एक सुरेल सफर स्वर साधना. तुमच्या हृदयाला स्पर्श करणारे राग, त्यावर आधारित गाणी आणि सुरांची जादू, हे सगळं अनुभवायला तयार आहात ना? तर मग ऐका स्वर साधना. भारतीय शास्त्रीय संगीताच्या मनमोहक रागांवर आधारित हा खास कार्यक्रम घेऊन येत आहेत प्राध्यापक संजय बडगुजर, संचालक स्वर साधना संगीत विद्यालय जळगाव. दर मंगळवारी सकाळी 10:30 आणि सायंकाळी 6:30 आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर. आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

तुम्ही ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते कार्यक्रम लगेच सुरू करूया आपण. हा कार्यक्रम तुमच्यासाठी कोण घेऊन येत आहेत माहित आहे का तुम्हाला? तर आमचे हास्य सम्राट अमोल देशमुख.

0: रिंग रिंग।
1: हा कोण?
2: नमस्कार भगिनी, तुमच्या जेवणात मी व्यत्यय तर नाही आणला?
1: नाही नाही
2: नाही नाही, घर मालक म्हणाले होते की कधी पण या घर बघायला, म्हणून यावेळी आलो।
1: नाही संकोचू नका, या या बसा। ही ना ही माझी मुलगी, तिला सवयच असं टाकण्याची, जेवणापेक्षा टाकणंच माझ्या मुलीला आवडतं। आई स्वयंपाकच वाईट करते, सगळ्या पदार्थांची चव सारखी सारखी वाईटच असते।
2: जे टेबलावर आहे ते तर छान दिसतंय आणि वास किती छान यायला
1: आहे। झालं काही अंबोल? वास म्हणताय ना तो लसणीचा आहे, मेला काही केल्या लपत नाही तो।
2: बरं वहिनी, मला एक सांगा, तुम्ही इथे राहता, तुम्हाला राहणं आवडते का इथे?
1: खूपच आनंददायक आहे, मला तर हे घर सोडावंसं मुळीच वाटत नाही। पण नाही म्हटलं तरी 14 वर्षापासून मी भाडं देत नाही, आता घरमालक हटूनच बसलाय, काही ऐकायलाच तयार नाही तो।
2: 14 वर्ष? म्हणजे बराच तुम्ही थांबलाय इथं। मी एवढा वेळ नसतो बुवा इथं थांबलो। बरं घर शांत आहे का?
1: घर तर फार शांत आहे, कसलाही आवाज करत नाही। हा काही कारखाना नाही हा आवाज करायला, तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगते। हा
2: आणि शेजारची जी घर आहेत तीही शांत आहेत का?
1: जरा कमी, रेडिओ आणि मुलं सतत वाजत असतात। मुलांचं भारी प्रेम इथल्या लोकांवर। हा
2: शेजारचा रेडिओ स्पष्ट ऐकू येते वाटत?
1: अगदी स्पष्ट हो, हे रेडिओज भारी छान आहेत, 4-5 आहेत। कोणता कार्यक्रम ऐकायला ते तुम्हीच ठरवाय, कोणता कार्यक्रम ऐकायचा ते तुम्हीच ठरवायचं। स्पष्ट ऐकू येत नसेल तर शेजाऱ्यांना नीट समजून सांगायचं, तसे ते समंजस आहेत।
2: आणि जर मी रेडिओ हळू लावा सांगितलं तर?
1: असं काही करू नका बरं, एवढं मी तुम्हाला जरूर सांगेन।
2: बापरे, म्हणजे आवाजाविरुद्ध वेगळं काही करावं लागतं की तर? कानात कापूस घालून वरून हेडफोन लावावे लागतात की काय?
1: म्हणजे ऐकण्यासाठी नव्हे तर न ऐकण्यासाठी हेडफोन्स, एकावर एक दोन लावा, रेडिओचा आवाज नेहमीच मोठा असतो इथे।
2: त्या तुमच्या समोरच्या खिडकीतून फार सुंदर दृश्य असे काही दिसत नसतील? नाही, समोर तर एक काळी भिंत आहे फक्त।
1: मला नाही ठाऊक बाई, मी कधी खिडकी उघडतच नाही, कारण पलीकडे नाही का सुकलेल्या मासळीचा खत बनवण्याचा कारखाना आहे ना, त्याचा खूप घाण वास येतो।
2: बापरे, घरात घाण येते का?
1: नाही तसं काही नाहीये, खिडकी उघडली तरच, आणि खिडकी उघडून ती भिंतच बघायची ना तुम्हाला। उघडायचीच असेल तर एखाद्या चित्रकाराला बोलवून सुंदरसा डोंगराचा देखावा रंगवून घ्या, म्हणजे सुट्टीत वेगळं फिरायला जायला नकोस तुम्हाला।
2: चित्रकार? नको, नाही परवडणार, भिंत भली मोठी आहे, आणि काही म्हणजे जे नवीन चित्रकार आहेत त्यांची चित्र पाहण्यापेक्षा ते काळी भिंत पाहिलेलीच बरी बापा।
1: आणि काका छत गळत हो बरेचदा, सगळ्या खोली मध्ये गळत। तसं काही नाही, हे जरा वाढवून सांगते, खोल्यांची छत छान आहे, घराचं छप्पर जरास गळत, फक्त तेही पाऊस पडल्याच्या नंतरच, नाहीतर एरवी नाही गळत आमचं घर।
2: बरं,
1: आता पाणी खाली वाहत, त्याला आपण काय करणार हो?
2: ते ठीक आहे, पण पाण्यावर कुणाची सत्ता आहे? पाणी आणि पाऊस कोणाच्या हातचं थोडंच आहे?
1: नाही,
2: तुमच्या आहे की माझ्या हातचं आहे?
1: देवाचे आभार मानते मी पावसासाठी, कारण की शेतकरी किती आतुरतेने वाट पाहतात पावसाची, आणि आपल्या घरात अलगत पाऊस पडतो।
2: खरंच आहे की तुमचं?
1: म्हणून तर छतातून टपकणारं जे पाणी आहे ना, त्याच्याकडे बघून मी नेहमी विचार करत असते की या वर्षीचं पीक खूप छान येईल, हा, आणि या विचाराने मात्र मी सुखावते। बरं
2: बरं वहिनी, घर खूप जण पाहून गेलेत का?
1: खूपच, शेकडो हजारो।
2: मग कोणीच कसं काय घेतलं नाही घर?
1: कोणी घ्यायला, घर रिकामं थोडीच होत, आम्ही आहोत की या घरामध्ये।
2: घरमालक काय म्हणतात?
1: तो जरा तिरसटच आहे, मी तर हल्ली त्यांच्याशी बोलतही नाही बाबा, पत्रांना लेखी उत्तर देत असते फक्त बस।
2: तुम्हाला त्रास देणारा असं पत्र लिहित असेल मग तो?
1: फारच, कारण त्याचं शुद्ध लेखन इतकं वाईट आहे, आणि लिखाण शैली तर विचारूच नका।
2: मी बोललो त्यांच्याशी, घरमालकांकडून किमान शुद्ध भाषेत पत्र येतं असं भाडेकरूंच हक्कच आहे, बरोबर आहे की नाही? बऱ्याच घराची दुरुस्ती करावी लागते, नाही का वेळेवर?
1: कधीच नाही, तो दुरुस्तीच्या ठाम विरोधातच आहे, घर आता म्हातारं झालंय, ते थकले, आपणच त्याची जुळवणूक केली पाहिजे असं म्हणतो तो आम्हाला।
2: चांगलाय बापा, मी त्याच्यासाठी स्वप्नही। बरं घराबद्दल चांगलं अजून काही?
1: एक आहे ना, शेजारच्या घरातल्याशी आपल्याला थेट बोलता येते इथूनच, भिंती खूपच पातळ आहे. ही आजारी होती तेव्हा तिच्या खोलीतून गप्पा मारायची मी दिवसभर शेजाऱ्यांशी. हो ना, मला तर बरंच होऊ नये असं वाटत होत.
2: हे काय हो?
1: टिशबाज बाईंच वॉशिंग मशीन आहे ते, त्याचाच आवाज आहे, बाकी काही नाही. नाही ह, टांगमोडी काकूंचा आहे ते. खरंच की ग बाई, तुझे कान जास्तच तयार आहेत. हिची ना संगीतातली समज खूप छान आहे. हा, वडिलांवर गेली ना ती.
2: बरं बेटा. ए बेटा, मला एक सांग, आजूबाजूला भुंकणारे कुत्रे आहेत का?
1: हो, ते टांगमोडी काका आहेत ना, तीन गोड छोटुली पिल्ले आहेत त्यांच्याकडे. अजून त्यांना छान भुंकता येत नाही ह, पण ती सतत प्रयत्न करत असतात शिकण्याचा. आणि पलीकडचे जे काका आहेत ना, त्यांच्या घरी शिकारी कुंत्रा दिवसभर भुंकत असतो.
2: मग ठीक, बागेत कधी मांजर येत का?
1: तर हो, तर मांजर बागेतच राहते ना, म्हणून तर तो शेजारचा कुत्रा सारखा भुंकत असतो.
2: असह्य झालं बाबा. आणि दिवसभर
1: एवढं काय टेन्शन घ्यायचं त्याच्यातून? कुत्रा असतो, भुंकणार नाही तर काय, म्याव म्याव करणार. पण आपणच विषयांतर करतो नाही का? आपण घराबद्दल बोलतोय ना, कुत्र्याबद्दल नाही. हा, तेव्हा विषय बदला.
2: बर बर बर. अजून काही ऐकायला येते का, वाद्य संगीत, तार तंत्री वगैरे काही असं?
1: अरे छा, मी तुम्हाला सांगायलाच विसरली. हा, आमचा जो सगळा शेजार आहे ना, संगीत तज्ञांचा आहे. हा. नाही काका, मुळीच नाही.
2: आता खरं काय, संगीत तज्ञ आहेत की नाहीत?
1: लोक खूप वाजवतात हे खरं हो काका, पण त्यांना संगीतातलं काही कळत नाही. बोरशी काकू आणि ते शेजारचे काका आहेत ना, ते भयानक गातात. मी ते म्हातार बुवा ट्रोम आणि व्हायलन करा करा वाजवतात. हा आता गप. हा, तू फारच टीका करतेस बघ. तुझं ठीक आहे, तुला कळतं संगीतातलं, पण लोक बिचारे जमेल तेवढं करतात ना. त्याची कुवतच तेवढी आहे, ते तरी काय करतील. आणि हो आई, ती काटीबाई ती तर अजूनच वाईट गाते. ही ना फार टोचून बोलते. हा, काटीबाई 70 आहेत. मी ती सतत गात आणि त्या सतत गात असतात. काय दम सास आहे त्यांचा, चमत्कारच म्हणायचा. हा, या बाबतीत मी खरंच चमत्कार मानते.
2: मला काय वाटतं वहिनी, त्यांनी विशीतच गाणं थांबवलं असतं तर बरं झालं असतं.
1: नाही नाही, अजून तुम्हाला सांगायचं बाकी आहे. अजून काही आपल्याला जे आहेत ना आजूबाजूला प्राणी बाकी आहेत ना सांगायचे.
2: अजून आता कोण?
1: उंदीर मामा स्वयंपाक घरात येऊन रोज चीज कुरतडतात, ते तरी काय करतील. एवढ्या कुत्र्या मांजरांपासून जीव वाचवत फिरणं काही सोपं आहे त्यांना, म्हणून ते घरात घुसतात. तुम्ही लक्ष देऊ नका.
2: बाळा, अजून काही प्राणी आहेत का ग?
1: होतात, पण ते दिसत नाही फारसे.
2: कोणते बाळा?
1: झुरळ, ढेकून, पिसवा.
2: हे आवाज तरी करत नाहीत. बर, आता घरी जाऊन विचार करतो घर घ्यावं का नको ते.
1: तुम्ही विचार करताय असं सांगताय ना, वेळ करू नका बरं. कुणीतरी दुसरा येऊन जाईल, एवढं सुखदायक आणि शांत दुसरं घर तुम्हाला कुठेच मिळणार नाही. तुम्ही स्वतःच गायलात किंवा भुंकलात तर ती गोष्ट वेगळी आहे, नाहीतर कसला म्हणून आवाज येत नाही. हा, आमच्या घरामध्ये

शेवटी पोट भरण्यासाठी उकिरडे फुंकावे लागतात, वाटते सर्कस एकदाची सोडून द्यावी. मित्र म्हणाला, मग बाबा रे का सोडत नाहीस? माझ्यासारखे निवांत अनाधिकाठी येऊन खुशाल राहा की. गाढव म्हणाले, सर्कस तर सोडायची आहे वे, पण काही दिवसानं. मित्राने उशिराचं कारण विचारता गाढव म्हणाले, मित्रा आमच्या सर्कस वालकाची मुलगी उंच धरून चालावयाची ट्रेनिंग घेते आहे, तिला अजून नीट चालताच येत नाही. उंच धरून चालताना ती दोन तीनदा खाली पडली. जेव्हा मालकाने माझ्याकडे बोट दाखवून तिला बजावलं की तू पुन्हा खाली पडलीस तर या गाढवाशी तुझं लग्न लावून देईल. त्या क्षणाची वाट मी पाहतोय रे. सहकारी मित्राचे बेस्ट लक घेऊन गाढव सर्कशीकडे परतले. बरेच दिवस गेले, सर्कस सुंदरी काही दोरीवरून पडली नाही, उलट ती चांगलीच तरबेज झाली. मालकाने तिचे लग्न सर्कशीतील एक होतकरू तरुण कसरतपटूशी लावून दिले. शेवटी नाईलाजाने गाढवाने PRS घेऊन सर्कशीचा निरोप घेतला आणि नदीकाठी ते कालक्रमणा करू लागले. असेच काही दिवस गेले. कामधंदा नसल्यामुळे गाढवाची तब्येत छान सुधारली आणि ते गुडगुडीत दिसू लागले. काही दिवसांनी गाढवाला सर्कस सुंदरीचा कसरतपटू नवरा नदीकडे येताना दिसला. तो फार क्षीण थकलेला वाटत होता. त्याची चेहऱ्यावरची हाडे फार वर आली होती. गाढवाने त्याच्या तब्येतीची चौकशी केली असता तो म्हणाला, सर्कशीत खूप काम असतं बाबा, शिवाय सर्कस सुंदरीचाही जात आहे. तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी सर्कशीतून मी पळूनही गेलो होतो, परंतु तू धावण्यात पटाईत असल्याने तिने माझा पाठलाग करून मला परत आणले. आता मी वाट बघतोय ती उंच दोरीवरून चालताना केव्हा खाली पडते आणि लंगडी होते, म्हणजे मला पळून जाता येईल.

तर श्रोते हो, कसा वाटला आजचा आपला हा कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी कलावंत अमोल देशमुख आणि सविता भरत जाधव. मित्रांनो, आपल्याला आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला पत्र पाठवण्यासाठी पत्ता सांगणार आहोत. तर पत्ता याप्रमाणे, पेन आणि वही सोबत ठेवा पत्ता लिहून घ्यायला. पत्ता असा आहे, कार्यक्रम हास्य तरंग, स्वरानंद FM रेडिओ केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, करडा, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. तर मित्रांनो, आता जाता जाता आणखीन एक सुंदर असं गीत आपण ऐकूयात.

0: तर मित्रांनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि आमच्या आजच्या कार्यक्रमामधले छोटे छोटे गाणेसुद्धा, याबद्दल आपले अभिप्राय आम्हाला अवश्य पाठवा. पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे, आज याच ठिकाणी थांबूयात, परत भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत सर्व श्रोत्यांना ए आर परवेजचा प्यार भरा नमस्कार.
1: अरे भाई, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या? अरे आप हास्य तरंग सुनिए.
2: आता तू मला एकच सांगतो, स्वर अनंत केंद्रावर ऐकत जा हास्य तरंग.
3: मी काय म्हणतो, हास्य तरंग, हास्य तरंग, स्वर अनंत केंद्रावर हास्य तरंग.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग
1: लेला आहे की हे व्रत उपास अधिक माझ्याकडनं काही जमणार नाही, कारण माझ्याकडनं माझी भूक सहन होत नाही. भीमसेनाचे हे वाक्य ऐकून पराशरात्मज भगवान वेदव्यास म्हणाले, जर तुम्हाला स्वर्गलोकाला जायचं असेल आणि नरकवासातून वाचायचं असेल तर कृपया एकादशीला अन्न ग्रहण करू नका. भीमसेन महर्षी वेदव्यासांना सांगतात, हे पितामह, तुम्हाला मी खात्रीपूर्वक सांगतो की माझ्या उदरामध्ये वृक नावाचा अग्नी नेहमी अतिप्रदीप्त असल्यामुळे मी अतिप्रमाणात अन्न ग्रहण करतो. तेव्हा तो वृक नावाचा अग्नी चांगल्या प्रकारानं शांत होतो आणि याचमुळे मी वर्षभर तर काही एकादशीचं व्रत करू शकत नाही, पण तुम्ही मला सांगा की कुठलीही एक वर्षातली एकादशी केल्यानंतर संपूर्ण वर्षातल्या इतर 23 एकादशा केल्याचं मला पुण्य लाभलं पाहिजे असं काही मला व्रत सांगा. तेव्हा महर्षी वेदव्यास रुकोदर भीमांना सांगतात की हे भीमसेना, जेव्हा ज्येष्ठ महिन्यामध्ये सूर्य वृषभ राशीत वास्तव्य करतो किंवा मिथुन राशीवर शुक्लपक्षातील जी एकादशी असते तीच निर्जला एकादशी असं तू जाण, आणि त्या दिवशी त्या एकादशी व्रताच्या दिवशी फक्त गुळणी करण्याकरता किंवा आचमन करण्याकरता तू जलाचा उपयोग करू शकतोस. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे पाणी तू ग्रहण करू शकत नाही आणि विद्वानांनी त्याप्रमाणे करावं असा निर्जला एकादशीचा महिमा भगवान वेदव्यास भीमाला सांगतायत. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत जर मनुष्याने जलाचा त्याग केला तर आणि तरच हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशी तिथीला प्रातःकाळी ब्रह्मवृंदांना विधीपूर्वक पाणी आणि सुवर्ण यांचे दान करावे. अशा प्रकारे एकादशी व्रत पूर्ण झाल्यानंतर ब्रह्मवृंदांबरोबर आपण भोजन करावं. वर्षभरात जितक्या एकादशी तिथी येतात त्या सर्व एकादशी व्रत केल्याचे पुण्य निर्जला एकादशी व्रत केल्याने मनुष्याला प्राप्त होत असते. यात कसल्याही प्रकारचा संशय धरू नकोस वृकोदरा. जे एकादशी व्रताचे आचरण करतात त्यांच्यापासून यमदूत दूर पळतात, तर विष्णुदूत त्यांच्यावर स्वीकार करतात आणि त्यांच्यावर कृपा करतात. एकादशीच्या दिवशी स्नान, दान, जप, होम इत्यादी जो कोणी मनुष्य जे काही करतो ते सगळे अक्षय होते हे फक्त परमेश्वर भगवान विष्णूंचे वचन आहे. निर्जला एकादशीला विधीपूर्वक उत्तम रीतीने उपवास करून मनुष्य स्वतः फारच पुण्यकारक अशा प्रकारचं दिव्य तेज प्राप्त करून घेऊ शकतो. त्या दिवशी व्रतकर्त्याने खालील मंत्र म्हणून भगवान विष्णूंची प्रार्थना करावी. एकादश्याम दिने योन्नम भुंक्ते पापं भुनक्ति सहा इह लोके चांडालो मृत प्राप्नोति दुर्गतिम. असे एकादशीबद्दल सर्व पुराण ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक असतात. त्याच्यातला एक श्लोक आपण पाहिला. निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन आणि गायीचे तूप ब्राह्मणाला प्रदान करावं, जेणेकरून ब्राह्मण आनंदित होतील आणि ब्राह्मण संतुष्ट झाले तर भगवान विष्णू व्रतकर्त्याला मोक्ष प्रदान करतात. त्याचप्रमाणे निर्जला एकादशी व्रताच्या दिवशी खालील वस्तू दान कराव्या.
2: मी काहीतरी चांगलं करू शकतो करू शकण्याची जी मला स्वप्न दाखवली ती त्या रेडिओने दाखवली.
0: गझलेचा प्रवास श्रोतेहो श्वास गझल या विशेष कार्यक्रमात गझल नवाज भीमरावजी पांचाळे यांच्याशी आर जे अमोल यांनी केलेल्या दिलखुलास गप्पा नक्कीच ऐकू शकाल. दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6 वाजता आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: आपली मातृभूमी भारत,
1: या भारताचा काय नाश होईल? तसं झाल्यास जगातील सारी आध्यात्मिकता अस्तास जाईल, नीतीचे सगळे महान आदर्श लयाला जातील, धर्मविषयीचा मधुर सहानुभूतीचा भाव नाहीसा होईल, आदर्श निष्ठा पार निमाल्यासारखी होईल आणि त्या रित्या स्थानी स्थापना होईल कामदेव आणि विलासिता देवी यांच्या जोड मूर्तीची। पैसा होईल त्यांचा पुरोहित, फसवेगरी, पाशवी बल आणि स्पर्धा ही होतील त्यांच्या पूजेची पद्धती आणि मानवात्मा होईल त्यांचा बली। छे छे, असं होणं कदापि शक्य नाही। भारताच्या अस्तित्वाचा असा लोप होईल काय? उदात्ततेचं, नीतिमत्तेचं आणि आध्यात्मिकतेचं प्राचीन आदिपीठ जो भारत, त्याच्या अस्तित्वाचा असा लोप होईल? शतसहस्र ऋषीमुनींच्या पावन पदरेणूंना वक्षावर धारण करून धन्य झालेल्या आपल्या भारताचा लोप होईल का? देवतुल्य साधू संतांचं अजूनही प्रिय निवासस्थान असलेल्या भारताचा लोप होईल काय? डायोजिनीस हा सिनिक संप्रदायातला एक थोर पुरुष होता। त्याची अशी धारणा होती की ह्या जगात खरे साधू अत्यंत विरळ आहेत। आपला हा मनोभाव प्रकट करण्यासाठी तो भर दिवसा एक जळता कंदील हातात घेऊन शहरातून फिरत असे। त्या ग्रीक डायोजिनीसचा कंदील हाती घेऊन बंधूंनो, या विशाल पृथ्वीच्या पाठीवरील शहराशहरातून, खेड्यापाड्यातून, जंगला जंगलातून धांडोळा घेत तुमच्या मागोमाग येण्यास मी एका पायावर तयार आहे। दाखवा मला असली दुसरी एखादी भूमी की जिथे असे महापुरुष विचरण करत असतात। आपल्या या मायभूमीचं जगावर अपार ऋण आहे। देशोदेशींची तुलना करून बघितली तर असं आढळून येईल की जग या सोशिक, सहनशील, सौम्य जातीचं जितकं ऋणी आहे तितकं आणखी दुसऱ्या कोणत्याही जातीचं नाही। जेव्हा ग्रीस अस्तित्वात देखील नव्हता, रोम अजून जन्माला यायचं होतं, ज्यावेळी आधुनिक युरोपियनांचे पूर्वज जर्मनीच्या घनदाट जंगलात असभ्य दशेत खितपत निळ्या रंगानं आपली अंग रंगवत असत, तेव्हाही त्या काळीही भारत क्रियाशील होता, त्याचा अमोघ पुरावा आहे। याही पेक्षा प्राचीन काळापासून इतिहासाला ज्या काळाची माहिती नाही, दंतकथा ही ज्या काळाचा भेद करू शकत नाही, त्या अतिप्राचीन काळापासून वर्तमान कालापर्यंतच्या कल्पनांमागून कल्पना, सिद्धांतांमागून सिद्धांत, विचारांमागून विचार या भारतातून बाहेर गेले आहेत। पण त्या सर्वांच्या, त्यातील प्रत्येकाच्या पुढे शांती आणि मागे आशीर्वाणी होती। भारतानं सर्व आर्य राष्ट्रांच्या मागे का पडावं याची मीमांसा तुम्ही कशी करता? भारताजवळ काय बुद्धी कमी आहे? काय तो कौशल्यहीन आहे? भारताची कला, त्याचं गणित, त्याचं तत्वज्ञान हे पाहून त्याला तुम्ही कोणत्या बाबतीत कनिष्ठ मानू शकाल? भारताच्या पक्षी एकच गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे त्याने आपली मोहनिद्रा टाकली पाहिजे, युगानुयुगाच्या झोपेतून त्याने जागं झालं पाहिजे आणि जगातील राष्ट्रांच्या मालिकेत आपलं योग्य स्थान प्राप्त करून घेतलं पाहिजे। त्याग आणि सेवा हेच भारताचे राष्ट्रीय आदर्श आहेत। भारतानं हे दोन आदर्श उत्कटपणे आपल्या जीवनात आणावे म्हणजे बाकी सगळ्या इष्ट गोष्टी आपोआप घडून येतील। हे देवाच्या संतानांनो, माझ्या देशबांधवांनो, आपल्या राष्ट्राचं हे जहाज युगानुयुगे सभ्यतेचा सर्वत्र प्रसार करण्याचं कार्य करत आलंय आणि त्यानं आपल्या अमूल्य रत्नभांडारानं अखिल जगाला समृद्ध केलेलं आहे। गौरवानं भरलेल्या कित्येक शतकांपासून आपल्या या राष्ट्ररूपी जहाजानं लक्षावधी जीवांना सर्व दुःखातून पार करून जीवनसागराच्या पैलतरी पोहोचवलेलं आहे। पण आज त्यात एखादं छिद्र पडून ते आपल्याच दोषामुळे किंवा अन्य एखाद्या कारणामुळे नादुरुस्त झालेलं आहे। अशा वेळी त्यातून प्रवास करणाऱ्या तुम्हा लोकांचं कर्तव्य काय आहे? तुम्ही त्याला शिव्याशाप देत बसाल? आपापसात भांडत राहाल? तुम्ही सर्वजण एक होऊन आणि आपल्या सर्व प्रयत्नांची शर्थ करून ही छिद्र बुजवणार नाही का? आपण सर्वच जण आपल्या हृदयातील रक्त या कार्यासाठी आनंदाने अर्पण करूया आणि जर या प्रयत्नामध्ये आपण अयशस्वी झालो तर आपण सर्वजण एकत्रच बुडू किंवा नष्ट होऊया। असं झालं तरी आपल्या ओठांवर कृतज्ञतेचे शब्द असोत, निंदेचे शब्द नसोत।

0: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक योगेश सोमण. आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचन माला, अध्यात्म, मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम. श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास. पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार. संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी, संचलित मुजीजेठा महाविद्यालय, जळगाव. योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: श्रोते हो नमस्कार, हरिओम. मी डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी संचालित मुळजी जेठा स्वायत्त महाविद्यालय, जळगाव. आपण बघत आहोत पातंजल योग सूत्रांची विवेचन. मागील भागामध्ये आपण योगाच्या व्याख्या, चित्तवृत्ती, पाच प्रकारच्या वृत्ती यांचं विवेचन आपण बघितलं होतं. पण योग साध्य करण्यासाठी महर्षी पतंजली म्हणतात चित्ताच्या वृत्तींचा निरोध करता आला पाहिजे. मग हा निरोध करतानाचे काय उपाय आहे, निरोध करण्यासाठी साधकाने काय करायला हवं, याचं विवेचन आपण या भागामध्ये बघणार आहोत. चित्तवृत्तींच्या निरोधाचे उपाय सांगताना महर्षी पतंजली 12व्या क्रमांकाच्या सूत्रामध्ये म्हणतात अभ्यास वैराग्याभ्याम तन निरोधः. अभ्यास आणि वैराग्य या दोन उपायांनी सर्व वृत्तींचा निरोध करता येतो. अभ्यास म्हणजे एकच गोष्ट आत्मसात होईपर्यंत पुन्हा पुन्हा करणे होय. सायकल चालवायला शिकण्याचा अभ्यास करायचा असेल तर त्याकरिता कित्येक दिवस सातत्याने निरंतर प्रयत्न करावा लागतो. तेव्हा कुठे आपण सायकल चालविण्यात प्रावीण्य संपादन करू शकतो. पोहायला शिकणारा मुलगा प्रथम आकांड तांडव करतो, पण काही दिवसांनीच पोहण्याचा सराव झाला म्हणजे तो मासळीसारखा पाण्यात तरंगू लागतो. अभ्यासाशी सर्वथा दुष्कर काही नाही असे संत म्हणतात ते खरेच आहे. गुरु द्रोणांनी शिकविण्याचे अमान्य करताच एकलव्याने अभ्यासालाच गुरु मानून धनुर्विद्येचा अभ्यास केला व त्या विद्येत त्याने अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ प्रतीचे जास्त प्रावीण्य संपादन करून घेतले. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे, ही उक्ती त्याने आपल्या उदाहरणाने जगाला पटवून दिली. गुरुशिवाय केवळ अभ्यास करून एकलव्याने धनुर्विद्येत इतके असाधारण कौशल्य संपादित केले होते की अर्जुनच सर्वश्रेष्ठ धनुर्धारी रहावा ही आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी द्रोणाचार्यांना त्याचा उजव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणा म्हणून कापून मागून घ्यावा लागला होता. अभ्यासाचे स्वरूप सांगताना गीतेत भगवंत म्हणतात यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो नियमे तदात्मन्येव वशम नयेत. ज्याचे मन आपल्या ताब्यात नसते त्याने असे करावे की हे स्थिर न राहणारे मन ज्या ज्या बाजूंनी सांसारिक विषयात भटकत राहील त्या त्या सर्व बाजूंनी त्याला आवरून धरून वारंवार परमात्म्यातच निरोधित करण्याचा अभ्यास करावा. मन स्थिर न राहण्याला मुख्य कारण असते सांसारिक भोगांचे आणि पदार्थांचे आकर्षण व चिंतन. क्षणभंगूर भोग पदार्थांचे चिंतनच मानवी मनाला चंचल बनवित असते. म्हणूनच भोग पदार्थांवर स्थिर होऊ पाहणाऱ्या चित्ताला तेथून पुन्हा पुन्हा परत आणून आत्मस्वरूपी परमात्मस्वरूपी स्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न करायला हवा. मनाच्या स्थिर करण्याच्या या प्रयत्नालाच अभ्यास असे म्हणतात. अभ्यासाला वैराग्याची जोड दिली गेली तर मन स्थिर व्हायला फार काळ लागत नाही. चित्तवृत्तींचा प्रवाह पूर्वसंस्कारामुळे सांसारिक भोगाकडे प्रवाहित होत असतो. त्या प्रवाहाला रोखून त्यातील आसक्ती नष्ट करणे हे वैराग्य आहे. तर त्याला कल्याण मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणे हा अभ्यास आहे. चित्तात वृत्तींचा निरंतर प्रवाह सुरू असतो. एक वृत्ती संपली की दुसरी वृत्ती लगेच उत्पन्न होते. मला डॉक्टर व्हायचे आहे हा विचार किंवा वृत्ती काही काळ मनात राहतो. तोच मला सुंदर मुलीशी लग्न करायचे आहे हा दुसरा विचार चित्तात उत्पन्न होतो. मनात वृत्तींचा प्रवाह अखंडपणे सुरू असला तरी काही काही वेळा दोन वृत्तीत निमिष मात्र खंड पडताना दिसतो. दोन वृत्तीत निमिष मात्र पडणारा तो खंड प्रयत्नपूर्वक हळूहळू वाढविण्याचा प्रयत्न म्हणजेच अभ्यास केल्यास काही दिवसातच आपण चित्तात उत्पन्न होणाऱ्या सर्व वृत्तींचा निरोध करण्यास समर्थ होऊ शकतो. दोन वृत्तीमधील खंड वाढविण्याचा प्रयत्न होत असताना चित्तात वृत्ती उत्पन्न होत असतातच त्या वृत्तींचा पूर्णपणे निरोध घडवून आणता यावा म्हणून साधकाने आपल्या अभ्यासाला वैराग्याची जोड द्यायला हवी. वैराग्याची प्राप्ती करून घेणे म्हणजेच चित्तात निर्माण होणारी वस्तूंविषयीची आसक्ती प्रयत्नपूर्वक नष्ट करणे होय. त्याकरिता अभ्यास करताना साधकाने विषयांचे साधे चिंतन सुद्धा घडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. कारण विषय चिंतन घडले की अधपात झालाच म्हणून समजा. विषय चिंतनामुळे होणाऱ्या अधपाताची सप्तपदी गीतेत फार सुंदर रीतीने स्पष्ट करून दाखवली आहे. गीतेत भगवंत म्हणतात,

येते. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयात आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो आणि मग पुढचा प्रवाह परत सुरू होतो. क्रोधात भवती संमोह, संमोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशाद बुद्धिनाश, बुद्धिनाशात प्रणश्यती. रागामुळे अत्यंत मूढता अर्थात अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते आणि स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे मनुष्याचा अधपात होतो. चित्तातील सर्व वृत्तींचा निरोध करता यावा म्हणून अभ्यासाला वैराग्याची जोड ही दिली गेलीच पाहिजे. गीतेत अर्जुनाने जेव्हा भगवंताकडून आत्मसंयम योगाचे स्पष्टीकरण ऐकले तेव्हा तो म्हणाला होता, भगवंता, मनाच्या चंचलत्वामुळे मनाचा संयम करायला सांगणारा हा योग मी साध्य करू शकेल असे मला काही वाटत नाही. तो म्हणतो, चं

0: दुष्करम। हे मधुसूदना, हे मन मोठे चंचल व प्रमथन स्वभावाचे आहे, ते मोठे दृढ तसेच बलवानही आहे, म्हणून त्याला वश करणे मी वाऱ्याला वश करण्याप्रमाणेच अति दुष्कर समजतो। अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत अभ्यास आणि वैराग्याचेच महत्व प्रतिपादन करताना अर्जुनाला म्हणाले होते, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गुह्यते। हे मन फार चंचल आहे आणि त्याचा निग्रह करणेही फार कठीण आहे, हे तुझे म्हणणे अगदी योग्य आहे, परंतु हे कुंती पुत्रा, अभ्यास आणि वैराग्याद्वारा त्याचा निग्रह करता येतो। अभ्यासाचे स्वरूप लक्षण सांगताना पुढील सूत्रात पतंजली मुनी म्हणतात, 13व्या क्रमांकाचं सूत्र आहे पहिल्या पादामधलं, तत्र स्थितो यत्नोभ्यास। चित्ताच्या स्थिरतेकरिता केला जाणारा प्रयत्न म्हणजे अभ्यास होय। या सूत्रातील तत्र या शब्दाचा अर्थ मागील सूत्रात सांगितलेल्या दोन गोष्टींपैकी अभ्यास व वैराग्य असा आहे आणि स्थितो शब्दाचा अर्थ चित्ताची स्थिरता असा आहे। चित्ताची स्थिरता प्राप्त करून घेण्याकरिता प्रयत्न करावाच लागणार आहे आणि हा प्रयत्न म्हणजेच अभ्यास होय। चित्ताची स्थिरता प्राप्त करून घेण्यासाठी आधी चित्तातील रजस तमोमल नष्ट करणे आवश्यक असते, कारण रजोगुण व तमोगुणच चित्ताचे मालिन्य अधिकाधिक वाढवित असतात व त्याचा परिणाम म्हणूनच चित्त प्रत्येक क्षणाला वृत्तीरूपाने परिणाम पावत असते। वृत्तीरूपाने परिणाम पावणाऱ्या चित्ताला शांत व स्थिर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अभ्यास करणे होय। यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही योगाची 8 अंगे आहेत, त्यांना अंगवळणी पाडण्याकरिता साधक जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना सुद्धा अभ्यास असेच म्हटले जाते। लौकिक अर्थाने सुद्धा अभ्यास या शब्दाचा अर्थ अभिआस म्हणजे हवी ती स्थिती प्राप्त करून घेण्याकरिता करावा लागणारा प्रयत्न असाच आहे। विज्ञानाचे एखादे सूत्र पाठ होत नसेल तर विद्यार्थी ते सूत्र पुन्हा पुन्हा म्हणतो म्हणजेच तो अभ्यास करत असतो। परमगतीची प्राप्ती प्रयत्नपूर्वक केलेल्या अभ्यासाने करून घेता येते हे सांगताना भगवंत गीतेत अर्जुनाला म्हणतात, प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी मागील अनेक जन्माच्या संस्कारांच्या सामर्थ्यामुळे सिद्ध होऊन परमगतीची प्राप्ती करून घेतो। कोणतीही गोष्ट साध्य करून घेण्यासाठी प्रत्येक मनुष्याला सारखेच प्रयत्न करावे लागतात असे मात्र नाही। प्रत्येकाची ग्रहणक्षमता कमी जास्त असल्यामुळे एकच गोष्ट प्राप्त करून घेण्याकरिता प्रत्येकाला कमी जास्त वेळ लागत असतो। गुरु तोतापुरींना समाधीस्थिती प्राप्त करून घेण्यासाठी 12 वर्षाचा कालखंड लागला होता, तर तीच स्थिती त्यांचे शिष्य रामकृष्ण परमहंस यांना 3 तासात साध्य करून घेता आली होती। काही लोक एकपाठी असतात, काही द्विपाठी त्रिपाठी असतात, तर काही अनेक पाठी असतात। आपली कुवत व आपल्या बुद्धीचा आवाका लक्षात घेऊन प्रत्येकाने आपल्या अभ्यासाचे सूत्र निश्चित करून घ्यायला हवे। गुणग्राहक भोज राजाच्या दरबारात काही विद्वान एक पाठी होते तर काही द्विपाठी त्रिपाठी होते। राजाच्या दरबारात एखाद्या कवीने आपली नवीन काव्यरचना राजासमोर सादर केली तर भोजराजा कवीला खूप मोठे बक्षीस देत असे। पुष्कळदा दरबारातील हे बुद्धिवान लोक आपली नवीन कविता सादर करणाऱ्या कवीला ते बक्षीस मिळू देत नसत। कवी दरबारात आला आणि त्याने जर आपले नवीन काव्य सादर केले तर दरबारातील एक पाठी विद्वान म्हणत, महाराज हे काव्य काही नवीन नाही, हे तर आम्हालाही माहिती आहे, आणि मग ते त्या कवीने ऐकलेले काव्य धडाधड म्हणून दाखवित असत. दोनदा ऐकल्याने द्विपाठी सुद्धा ते काव्य त्याच तत्परतेने म्हणून दाखवित आणि तीनदा ऐकल्याने त्रिपाठी सुद्धा ते काव्य म्हणून दाखवित. बक्षिसाच्या इच्छेने आलेला कवी हिरमुसला होऊन निघून जात असे. एकदा त्या विद्वानांची खोड मोडण्यासाठी कालिदासाने एका काव्याची रचना करून ते काव्य एका कवीला दिले आणि त्याने ते काव्य राजासमोर सादर करण्याकरिता त्या कवीला दरबारात पाठविले. कवीने आपले काव्य राजासमोर सादर केले. काव्याचा अर्थ असा होता, हे राजा, तुझ्या वडिलांनी माझ्या वडिलांकडून 1000 सुवर्ण मुद्रा उसण्या घेतल्या होत्या. त्या घेण्याकरिता मी तुझ्याकडे आलो आहे. ते काव्य ऐकून सर्वच विद्वान चूप राहिले. ते काव्य आम्ही ऐकलेले आहे, ते काही नवीन नाही असे जर विद्वानांनी म्हटले असते तर राजाला 1000 सुवर्ण मुद्रा कवीला द्याव्या लागल्या असत्या. ही कालिदासाचीच युक्ती असावी हे भोजराजाने ताडले आणि त्याने काव्य सादर करणाऱ्या कवीचा सन्मान तर केलाच, परंतु कालिदासाचाही बहुमान केला. वृत्तींचा निरोध करण्यासाठी अभ्यास तर करावाच, पण तो कसा करावा हे सुद्धा महर्षी पतंजली सांगत आहेत. श्रोते हो, आजच्या या सूत्रामध्ये आपण चित्ताच्या वृत्तीचा निरोध करण्यासाठी अभ्यास आणि वैराग्याबद्दलचं चिंतन करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण अभ्यास कसा करावा याबद्दलचं विस्तृत विवेचन आपण बघितलं, त्याचबरोबर तो अभ्यास अधिक दृढतेने कसा करावा याबद्दलचं विस्तृत विवेचन आपण पुढील भागात बघणार आहोत. तोपर्यंत हरिओम.
1: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला, अध्यात्म, मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, KC सोसायटी संचलित मुजिजिठा महाविद्यालय जळगाव. योगसूत्र विवेचनमाला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग. श्रोते हो, रेडिओ मनभावन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मनभावन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग. एक आब तो ये सिलसिले हुए. श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक RJ शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ RJ शुभांगी, ओनली ऑन रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.